गुणगान करण्यात धन्यता मानतात. अर्थात हे त्यांना सहज साध्य झालेलं नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनाही अनेकांनी नावं ठेवलेली आहेत, त्यांची निंदा नालस्ती सुद्धा केली आहे, पण आपली वर्तणूक नीती न्यायाला अनुसरून आहे अशी खात्री असल्यानं त्यांनी निंदकांकडे दुर्लक्षच केलं. लोकांच्या कल्याणासाठी, सज्जनांना आनंद देण्यासाठी त्यांनी स्वतःचा देह समाज कार्याच्या सहाणेवर उगाळला आणि त्यांना शीतलता प्रदान केली. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 9. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे. माणसाचं मन मोठं स्वार्थी असतं. मनात पैशाचा विचार सुरू झाला की त्याचा स्वार्थ पराकोटीला पोहोचतो. पैशासाठी मनुष्य काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, पैशाचं नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. अनर्थ त्याबद्दल सावध करताना पुढील श्लोकात समर्थ म्हणतात, नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिके दुःख मोठे. तुकाराम महाराज म्हणतात, उत्तम व्यवहार करून धन जोडावं, पण माणसाला ते पटत नाही आणि पटलं तरी वळत नाही, कारण त्याची स्वार्थ बुद्धी त्याला गैरमार्गाने पैसा मिळवायला प्रोत्साहित करते. पैसा पुरेसा असला की माणसाने समाधानी असावं, पण पैसा माणसाला पुरून त्याच्या उरावर नाचतो. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा माणसाला देशोधडीला लावण्यात कोणतीही कसर सोडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अशा द्रव्याची अपेक्षाच करू नका ज्याच्या गरजा मिळकतीपेक्षा जास्त आहेत. त्याला गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांची म्हणजे पुढिलांच्या द्रव्याची गरज भासते आणि त्याप्रमाणे घडले नाही की मोठं दुःख पदरात पडतं. म्हणून माणसाने गरजा कमी कराव्यात, इच्छा आणि आवश्यकता यातला फरक ओळखावा. रामराय हे आपले आदर्श आहेत. जवळ असलेल्या अमाप पैशाचा उपभोग घेण्याच्या नादात प्रजेकडे दुर्लक्ष होईल ह्या भीतीपोटी त्यांना पैसा असल्याचे दुःख वाटते तर आपल्याला पैसा नसला की वाईट वाटते. ह्यामध्ये आपल्यात आणि रामरायात असलेली विचारांची दरी स्पष्ट होते. ती मिटवण्यासाठी आपली गरज भागेल एवढा पैसा असला तर आपल्यावर ईश्वरी कृपा आहे असं समजावं. पैशाकडून निर्धास्त झाल्यावर आपलं उर्वरित आयुष्य हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी मिळालेली संधी आहे हे ओळखून त्या संधीचं सोनं करावं आणि आपल्यातली आणि रामरायातली दरी मिटवण्याचा प्रयत्न करावा. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 10. सदा सर्वदा प्रीती राणी धरावी. माणसाला आपले आई वडील, पत्नी, मुलं ह्यांच्याबद्दल अत्यंत आपुलकी वाटत असते, कारण त्याला ती आपली वाटत असतात. त्यांच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम असतं. त्यांच्या भल्यासाठी तो सतत झटत असतो. वाल्याकोळ्याचे असंच झालं होतं. तो त्याच्या कुटुंबियांसाठी वाटमारी करायचा, माणसांना मारायचा आणि त्यांच्याकडून लुबाडलेल्या द्रव्यातून कुटुंबियांना सुख साधनं मिळवून द्यायचा. असं करण्यातून त्याला खूप आनंद होत असे. म्हणून हे काम तो मन लावून करायचा. एक दिवस नारद मुनींची आणि त्याची गाठ पडली. मुनींनी त्याला विचारलं, तू कुटुंबियांना सुख मिळावं म्हणून ही कुकर्म करतोयस, पण ह्यातून तुला लागणाऱ्या पापामध्ये ते वाटेकरी व्हायला तयार आहेत का? तो म्हणाला, ते नक्कीच तयार होतील. त्यावर मुनी म्हणाले, जाऊन विचारून ये एकदा. त्याप्रमाणे त्याने विचारल्यावर त्याची मुलेच काय, त्याची बायको पण त्याच्या पापात वाटेकरी व्हायला तयार झाली नाही.
मग मात्र त्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्याने वाटमारी करायचे सोडून मुनींच्या सांगण्याप्रमाणे नाम घ्यायचे ठरवले. ते घेत घेत त्यात तो दंग झाला आणि त्याचे वाल्मिकी ऋषीत रूपांतर झाले. ह्यावरून घ्यायचा धडा कोणता ते समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत.

विवेके सदा विवेके स्व काय लिहिले रिपीट विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. समर्थांची श्लोकात सांगितलेली शिकवण अंमलात आणण्यासाठी मागे त्यांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या मार्गाने

श्री राम समर्थ। उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे। उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले। लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाट धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण या संस्काराचे महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात। त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे, बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत। आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे। देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे। दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणे, फराळ करणे या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्याकरता म्हणून आहेत। उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्य काय, तीर्थक्षेत्रे, पूजा पठण इत्यादी सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे। आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणजे हवे नको पण नाहीसे होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल। देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे। आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असं म्हणतो, पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते। जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होणार? तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका। देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा। परमेश्वर दयेचा सागर आहे। आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारत नाही, भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही, इथेच आपले सर्व चुकते। तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझे प्रेम आम्हाला दे। तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा, तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे। रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल। कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका। भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल। नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे। या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा, मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम। खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्या पुढेच उभा आहे। आजचे बोधवचन। दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय। नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे। जानकी जीवन स्मरणा।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आल्याचं पीक अतिशय वेगानं आज समोर येत आहे. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं पीक म्हणून बरेच शेतकरी आज ते स्वीकारत आहेत. परंतु आले लागवड करण्यापूर्वी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन जर केलं तर आपल्याला त्याच्यापासून अतिशय आर्थिक चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून आले लागवड करताना जातीची निवड, दर्जेदार बेणं, जमिनीची योग्य मशागत, खताच्या योग्य मात्रा या सर्व बाबीचं आपण व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. आले पिकासाठी हलके ते मध्यम प्रतीची भुसभुशीत पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण निवडली पाहिजे. लागवडीपूर्वी हरभरा, सोयाबीन, भुईमूग, बटाटा या पिकाची लागवड केलेली जमीन आले पिकास योग्य असते. परंतु ऊस आहे किंवा मका आहे किंवा गहू आहे किंवा ज्वारी आहे किंवा टोमॅटो आहे किंवा वांगी आहे अशा पिकाची पूर्वी लागवड केलेली जमीन आले पिकासाठी शक्यतो आपण टाळली पाहिजे. जमिनीमध्ये गेल्या 4 वर्षात आल्याची लागवड केलेली नसली तर अतिशय चांगलं. जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.50 ते 1% असणारी जमीन यासाठी चांगली असते. जमिनीचा सामूह साधारणतः 6.5 ते 8 जर असला तर या पिकासाठी चांगला असतो. आले पिकासाठी पाणथळ, दळदळीची, खारवट, चोपण आणि चुनखडीचं प्रमाण 4% जास्त असणारी जमीन आपण आल्यासाठी निवडू नये. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. आले पिकासाठी अनेक वाण आज समोर येत आहेत. सध्या रिओडी जानेरो, वरदा, जमेका, माहीम किंवा त्याला सातारी असं म्हणतो ती, गोधरा, औरंगाबाद, उदयपुरी इत्यादी अनेक जाती त्याच्यामध्ये समोर येत आहेत. परंतु आपल्या भागात चांगली वाढणारी आणि शेतकऱ्यांचा स्वतःच्या अनुभवावर आपण सगळ्या अभ्यासातून मनपूर्वक स्वीकारलेली की जी आपल्याला योग्य वाटते, आपण ज्या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा प्रकारची शेतकऱ्याच्या अनुभवावर ज्या भागात जी चांगली जात येते ती जात आपण निवडली पाहिजे. लागवडीसाठी मागील वर्षी उत्तम वाढलेली व कंदमाशी आणि कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील जे बेना आहे तेच आपण निवडून वापरलं तर त्याचा फायदा अतिशय चांगला होतो. आले पिकासाठी जमीन जी आहे ती भुसभुशीत होण्यासाठी लागवडीपूर्वी 2 महिने अगोदर म्हणजे साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून घेतली पाहिजे. त्यानंतर 1 ते 10 टन शेणखत त्याच्यामध्ये आपण मिसळून कुळवाच्या चांगल्या पाळा द्यायला पाहिजे. गिरीपुष्पाचा पाला ज्याला ग्लिरिसिडिया म्हणतो आपण तोसुद्धा त्याच्यामध्ये आपण वापरणं अतिशय चांगलं राहतं. साधारणपणे 1 ते 15 मार्चपर्यंत सारटी सोडून तागाची किंवा दह्याची पेरणी करून आवश्यकतेनुसार पाणी द्यावं आणि त्यानंतर 45 दिवसानंतर म्हणजे 15 ते 30 एप्रिलला दरम्यान आपण ताग फुलत असताना नांगराच्या साह्यानं जमिनी जर गाडला तर उत्कृष्ट हिरवळीचं खत त्या जमिनीत तयार होईल आणि अशी जमीन आपल्याला मग आली लागवडीसाठी अतिशय चांगली असते. आली लागवडीसाठी 1 ते 5 मेपर्यंत 3.5 ते 4 फूट रुंदीचे, 1 फूट उंचीचे व जमिनीच्या उतरसानुसार 200 फूट लांबीचे गादी वाफे सोडावेत. गादी वाफे सोडताना अर्धवत कुजलेलं शेणखत वापरू नये. अशा शेणखतामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतं. त्याऐवजी 1 एकरी 500 किलो गांडूळ खत, 200 किलो निंबोळी पेंड आणि 100 किलो दाणेदार सिंगल सुपरफॉस्फेट आणि 4 किलो फोरेट मातीत मिसळून मग वाफे सोडावेत. खताचा वापर माती परीक्षेनुसार आपण करावा. गादी वाफ्यावर सूक्ष्म तुषार सिंचन अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन वापशावर आल्याच्या नंतर मे महिन्याच्या 1 आठवड्यात आल्याची लागवड केलेली चांगली राहत. 1 एकर क्षेत्रासाठी साधारणतः 12 ते 15 क्विंटल जे बेणं आहे ते पुरेसं असतं आणि लागवडीपूर्वी 1 ते 1.5 महिना अगोदर म्हणजे 10 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत जमिनीत काढून हे बेणं थंड कोरड्या हवेशीर जागेत साठवून ठेवायचं आहे. साठवणूक करताना त्यावर कडुलिंबाचा पाला 6 इंचाचा थर देणं आवश्यक असतं. वाळलेल्या लाल मिरचीची बी 250 ग्रॅम, फोरेट 250 ग्रॅम पसरून त्यावर पुन्हा आले बियाण्याचा 1 फुटाचा थर, यानुसार दुसऱ्या स्तरामध्ये पुन्हा कडुलिंबाचा पाला, 1 इंच लाल मिरची बी 250 ग्रॅम, मिरचीचं बी 250 ग्रॅम आणि फोरेट 250 ग्रॅम पसरून द्यावं. त्यावर आले बेण्याचा पुन्हा 1 फुटाचा थर द्यावा. अशा 1 आड 1 पद्धतीनं कडुलिंबाचा पाला व बियाणे बेणं ज्याला म्हणतो आपण याचा जर का आपण थर रचून ते जर आपण चांगल्या पद्धतीनं जर ते साठवून ठेवलं बियाणं तर चांगलं असतं. मात्र हवा खेळती राहील याची दक्षतासुद्धा घेणं गरजेचं आहे. वायू आणि मुंग्याचा प्रादुर्भाव आल्याच्या बेण्याला होऊ नये म्हणून फोरेट आणि मिरचीचे बी हे तज्ज्ञाच्या शिफारशीखालीच वापरलं पाहिजे. तर ह्या जर काही बाबी आपण नियोजनामध्ये पाळल्या सुरुवातीला तर आल्याचं लागवडीपूर्व व्यवस्थित नियोजन होईल आणि आपल्याला अधिक उत्पादनाची शाश्वती मिळेल. म्हणून आपण ह्या सगळ्या बाबी पाळा. अधिक माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ जे आहेत त्यांच्याशी जर संपर्क केला तर अतिशय चांगल्या बाबीचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल. तर शुभेच्छा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश।

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय, अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापांनी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

देखे पूर्ण वैराग्य जासे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। हा जेव्हा रघुवीर समर्थ आपण आपल्या मनात करतो तेव्हा त्याचा जय जयकार आपल्या मनात पण होतो आणि जनात पण होतो। या अशा रघुवीराला समर्थ रामदासाने आपल्या जवळ केलं, त्याची साधना केली, त्याची तपस्या केली आणि या तपस्येत जे काही अनुभव त्यांना आले ते आपल्यासारख्या सामान्य जनांच्यासाठी त्यांनी लिहून ठेवले। असं म्हणतात की मनाचे श्लोक जे आहेत ते एका रात्रीत त्यांनी लिहिले आणि कल्याण स्वामींनी ते लिहिले, त्यांनी सांगितले आणि कल्याण स्वामींनी लिहिले। हे ते मनाचे श्लोक मनोबोध, मनाच्या श्लोकाला मनोबोध पण म्हणतात। मनोबोध का करतात? देहबोध नाही, बुद्धिबोध नाही, पण मनोबोध, कारण मन हे दुधारी शस्त्र आहे। त्याला जर का आपण वश केलं तर ते शक्तिशाली होऊन हनुमानासारखं उड्डाण करतं आणि समोर जो कोणी शत्रू येईल त्याचा विध्वंस करतं आणि अधिराज्य स्थापन करतं आणि त्या रामाला मनात आणि हृदयात बसवतं। पण तेच मन जर का आपल्या ताब्यात नसेल तर माणसाला दुःखी करतं, गलितगात्र करतं, हताश करतं आणि म्हणून या मनाला चुचकारलं, मनाला समजावलं आणि म्हणून मनोबोध मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामींनी रचले आणि आपल्याला दिले। कुठल्याही ग्रंथाची सुरुवात जी आहे ती गणेशाला वंदन करून होते। बघा ज्ञानेश्वरी माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याची पण सुरुवात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकल मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासु अवधारिसोजी। तसंच समर्थ रामदासांनी पण इथे गणेशाला वंदन केलंय। गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वासा गमो पंथ अनंत या राघवाचा। गणाधीश गण, गण या शब्दाला खूप महत्व आहे। गणगोत भक्त गण, गण गण गणात बोते आणि शंकराचे पण शिव जे आहेत त्यांच्या पाठीमागे जे जाणारे आहेत गण पण आहेत। या गणांचा अधिपती आहे आणि त्या गणांना गुण पण म्हणतात, गुणाधिपती पण म्हणतात। या गुणांचा जो अधिपती गणाधीश तो कोण आहे? ईश आहे, ईश्वर आहे आणि सर्व गुणा संपन्न आहे, सर्व गुणांचा ईश्वर आहे, सर्व गुणांनी युक्त आहे आणि तो मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। सगुणातून निर्गुणाकडे जायचे आणि निर्गुणाकडे जर का वाटचाल करायची असेल तर त्याचा आरंभ जो आहे तो गणेशाला वंदन करून होतो। गणेश बुद्धिदाता आहे आणि म्हणून त्याला वंदन केले आणि नंतर गणेशाला दोन पत्नी आहेत, रिद्धी आणि सिद्धी, वाचा सिद्धी। वाचा सिद्धी कधी येते?
जेव्हा गणेशाची रिद्धी आणि सिद्धी प्रसन्न होते, गणेश प्रसन्न होतो, आणि म्हणून त्याच्यानंतर गणेशाला वंदन केल्यानंतर समर्थ म्हणतात नमो शारदा मूळ चत्वार वाचा. त्याच्यानंतर सरस्वतीला वंदन केलंय. सरस्वतीला वंदन अशासाठी केलं की आता मी काही जे बोलणार आहे, जी काही मी वाचेनी सेवा करणार आहे, त्याच्यासाठी तुझा आशीर्वाद पाहिजेत, तू प्रसन्न व्हायला पाहिजेत, आणि म्हणून तिला नमन केले. आणि हे सर्व झाल्यानंतर आपली वाटचाल चालू होते. गमुपंथ अनंत या राघवाचा, ही वाटचाल जी आहे ती अनंत आहे, इनफायनाईट आहे. आणि कुठे आहे ती? पंथ राघवाचा, रामाच्याकडे वाटचाल आहे. हा राम काय आहे हे समजून घेण्यासाठी वाटचाल आहे. हा राम जो आहे त्याला हृदयात बसवण्यासाठी वाटचाल आहे. राम जो आहे तो मनानी आणि बुद्धीनी समजून घेण्यासाठी वाटचाल आहे. तेव्हा मित्रांनो, आजपासून आज चातुर्मास प्रारंभ होत आहे आणि त्यापासून खूप चांगले चांगले संकल्प आपण सोडतोय, आणि त्याच्यातलाच हा एक संकल्प आहे, मनाचे श्लोक, आणि त्याच्यावर यथामती यथाशक्ती चिंतन मंथन. ओम शांती. शुकासारिघे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकि.

आपण ऐकत आहात रेडिओ वत्स गुलमचं प्रसारण. आता वेळ झाली आहे शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमाची. किसानो की बात रेडिओ वत्स गुलम के साथ.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय खत निर्मितीच्या वेगवान गांडूळ खत नाडेप पद्धती याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, शेती आणि शेतीपूरक व्यवसायामधून अनेक सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होत असतात। अशा काडी, कचरा, धसकटे, तणे, जनावरांचे शेण, मलमूत्र आणि अन्य अवशेषात शेतात कुजवून किंवा शेताबाहेर कुजवून वापरणे आवश्यक आहे। कुजवून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते। शेतीच्या प्रारंभापासून माणसानं या सेंद्रिय घटकांचा वापर कृषी उत्पादनासाठी केला आहे। मात्र दरम्यानच्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर सुरू झाला। सेंद्रिय खतांच्या वापराकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत गेले। पुढे उत्पादनाच्या वाढीच्या हव्यासानं केवळ रासायनिक खतांचाच बेसुमार वापर होत गेल्यानं जमिनीची प्रत खालावली। अनेक ठिकाणी जमीन नापीक झाल्या किंवा होण्याच्या मार्गावर आहेत। अशावेळी पुन्हा सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी पारंपरिक पद्धतीने खड्ड्यामध्ये शेण आणि काडी कचरा कुजण्यासाठी साधारण 9 ते 12 महिन्यांचा कालावधी लागतो। अनेक वेळा अर्धवट कुजलेली खतं हंगामाच्या सुरुवातीला शेतीमध्ये वापरावी लागतात। हे टाळण्यासाठी अधिक वेगवान अशा सेंद्रिय खत निर्मितीच्या पद्धतीची माहिती आपण घेणार आहोत। आता गांडूळ खत याविषयी माहिती घेऊयात। गांडूळ खत निर्मितीच्या ढीग किंवा बिछाना पद्धत, खड्डा पद्धत, टाकी पद्धत अशा प्रमुख 3 पद्धती आहेत। गांडूळाचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत करावे। हे छत किंवा छप्पर घालण्यासाठी सिमेंटचे पत्रे किंवा शेतातल्या तुराट्या, ज्वारीचे ताटे, गवत, बांबू, पाचट यांचा वापर आपल्याला करता येतो। छप्पर हे दोन्ही बाजूने उतरते असावे, त्यामुळे पावसाचे पाणी लवकर निघून जाते। त्याचप्रमाणे दोन्ही बाजूंनी उन्हे येणार नाही याची काळजी घ्यावी। छपराची मधली उंची 2.5 मीटर आणि बाजूची उंची 1.5 मीटर असावी। रुंदी 5 मीटर आणि लांबी 3 मीटर किंवा आवश्यकतेनुसार ठेवावी। त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध होणाऱ्या सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेचा विचार करावा। आपल्या प्रदेशानुसार योग्य ती गांडूळ खत निर्मितीची पद्धत वापरावी। जमिनीवर सर्वात खालचा थर हा 15 सेंटीमीटरचा सेंद्रिय पदार्थाचा, उदाहरणार्थ सोयाबीन, तूर, गव्हाची काळ, ऊसाची पाचट, पालापाचोळा, शेतातील गवत इत्यादी याचे थर आपण द्यावेत। त्यानंतर अर्धवट कुजलेले शेणखत आणि माती 3:1 अशा प्रमाणामध्ये मिसळून 15 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा। पाण्यामध्ये शेण कालवून त्याचा 10 सेंटीमीटर जाडीचा तिसरा थर द्यावा। शेवटी बिछाण्यावर सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन घालावे। हे आच्छादन 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त जाडीचे नसावे। बिछाणा पाण्याने ओला करावा। आवश्यकतेनुसार बिछाण्यावर भरपूर पाणी शिंपडावे। बिछाण्यामधील उष्णता कमी झाल्यावर सेंद्रिय पदार्थाचा थर बाजूला सरकवून त्यात 1000 ते 2000 प्रौढ गांडुळे सोडावीत। त्यानंतर परत बिछाण्यावर सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन पसरवून घ्यावे। यावर नियमित पाणी शिंपडून ओलावा राहील असे पहावे। तापमानानुसार 1.5 ते 2 महिन्यामध्ये गांडूळ खत तयार होतो। आता शेतकरी बंधूंनो, गांडूळ खत तयार झाले किंवा नाही हे ओळखणे सुद्धा जरुरीचे असते। ते कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येईल ते आता आपण पाहूया। बिछाण्यावर सेंद्रिय पदार्थाच्या वर अंडाकृती लहान विष्ठेच्या गोळ्या असल्याचे दिसून येते। खताचा रंग गर्द काळसर तपकरी होतो। गांडूळ खताचा सामू 7 दरम्यान असतो। गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो। उत्तम प्रतीच्या गांडूळ खतामध्ये कार्बन नायट्रोजन गुणोत्तर 16:1, नत्र प्रमाण 1.2 ते 1.5%, स्फुरद प्रमाण 0.25 ते 0.50%, पालाश प्रमाण 0.75 ते 1.0%, सेंद्रिय कार्बन 23% असतात. याशिवाय नत्र, स्फुरद, स्थिर करणारे जीवाणू तसेच उपयुक्त बुरशी यामध्ये असतात. शेतकरी बंधूंनो, आता गांडूळ खताचे फायदे आपण जाणून घेऊया. जमीन, जमिनीचा पोत सुधारतो, पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते, जमिनीत हवा खेळती राहते, जमिनीचा सामू 7 आसपास योग्य पातळीवर राखला जातो, जमिनीची धूप आणि बाष्पीभवन कमी होतो. पिकांना सर्व प्रकारचे अन्न घटक सहज आणि योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. गांडूळ खतामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन कीड आणि रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते. मिळालेल्या उत्पादनाचा दर्जा उत्तम प्रतीचा असतो. फुले, फळे, भाजीपाला यांची साठवण क्षमता वाढते. त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठेपर्यंत माल पाठविणे हे शक्य होते. हे अशा प्रकारचे गांडूळ खताचे फायदे आपल्याला सांगता येतील. आता नाडेप कंपोस्ट याबद्दल माहिती घेणार आहोत. टाकी बांधण्याची पद्धत याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया. पाणी न साचणारी उंचावरील सावली असणारी जागा निवडावी. टाकीचे बांधकाम शक्यतो भाजक्या विटांमध्ये 9 इंच जाडीचे करावे. टाकीचा आकार 15 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 3 म्हणजे 3.5 फूट उंच असावा. बांधकाम करताना टाकीचा तळाचा भाग कठीण स्वरूपाचा करून घ्यावा. वीट बांधकामाच्या प्रत्येक थरानंतर 3rd थरामध्ये खिडक्या ठेवा. खिडक्यांची रचना तिरकस रेषेत चारी बाजूंना येईल असे पहावे. नाडेप टाकी भरण्यासाठी लागणारी सामग्री आता आपण पाहूया. त्यामध्ये प्रथम 15 टन काळी कचरा, पालापाचोळा, घसकटे इत्यादी पदार्थ त्याच्यामध्ये टाकावे लागतील. 90 ते 100 किलो गाईचे शेणखत आणि 1 गाळी माती, 1500 ते 2000 लिटर पाणी, जनावरांचे मूत्र उपलब्धतेनुसार. आता आपण कृती पाहूया नाडेप कंपोस्टची. आता सांगितलेल्याप्रमाणे सर्व साहित्य एकत्र आणून ठेवावे. हे साहित्य टाक्यात भरण्याआधी आतील भिंतीवर शेण अधिक माती यांचे मिश्रण शिंपडावे. तळाला 15 ते 80 सेंटीमीटर जाडीचा काळी कचरा, पालापाचोळा, धसकटे इत्यादी घेऊन त्यावर शेण अधिक पाणी याचे मिश्रण करून सारख्या प्रमाणात शिंपडावे. त्यावर साधारण 5 ते 6 घमेली माती पसरून टाकावी. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन नाडेप बांधकामाच्या वर 1.5 फुटापर्यंत भरून घ्यावा. त्यावर माती शेणाच्या मिश्रणाचा लेप देऊन लिपून घ्यावे. काही दिवसानंतर नाडेपमधील सामग्री खाली दबलेली आढळते. अशा प्रसंगी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकावर एक थर देऊन माती आणि शेणाच्या मिश्रणाचा थर देऊन घ्यावे. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे सेंद्रिय खत निर्मितीच्या वेगवान गांडूळ खत नाडेप पद्धती याविषयी माहिती घेतली. शेतकरी बंधूंनो, आता यानंतर निरीक्षण करा. गाय म्हशी उत्पादनक्षम ठेवा याविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, गाय म्हशीसाठी दिलेला चारा किती उरला आहे यावरून त्यांनी व्यवस्थित खाल्ले आहे का हे तपासावे. जर गव्हाणीमध्ये चारा उरला असेल तर जनावराला काही त्रास आहे हे लक्षात येते. कारण आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे खाद्य न खाणे हे आहे. उत्तम आरोग्याचे लक्षण म्हणजे गायीच्या शरीरातील फक्त शेवटच्या 3 बरगड्या दिसायला हव्यात. जास्त बरगड्या दिसत असतील तर गाय हडकुळी आहे असे समजावे. गाय, म्हैस माझावर आली आहे का याची योग्य काळात दिवसातून 4 वेळा निरीक्षण आणि तपासणी होणे अति आवश्यक आहे. पहाटे लवकर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे जास्त महत्वाचं आहे. सुरुवातीला गोठ्यात फिरताना सर्व जनावरे शांत बसलेली असतात अशा वेळी त्यांना न उठवता पाठीमागून फेरफटका मारावा. निर्णयातून बळस किंवा सोट येत आहे का? सोटाचा रंग, पारदर्शकता, सोट किती प्रमाणात पडतोय याचे निरीक्षण करून नोंद ठेवावी. बसलेल्या जनावरांचे निरीक्षण झाल्यानंतर जनावरांना उठून त्यांचे निरीक्षण करावे. गोठ्यातील गाभण विणाऱ्या जनावरांचे निरीक्षण केल्यास विण्याचा कालावधी, विण्यातील अडथळा, झार अडकणे या समस्या लक्षात येऊन वेळीस योग्य उपचार करता येतो. सोट काचेसारखा पारदर्शक आणि तार धरून येत असेल तर जनावर माजावर असलेलं समजते. सोटाचा रंग लाल, पिवळा, पांढरा असेल तर गर्भाशयातील आजारांचे निदान करणे सोपे होते, त्यामुळे योग्य वेळी उपचार आपल्याला करता येऊ शकते. गाभण जनावरांमध्ये जास्त प्रमाणात सोट येत असेल तर गर्भपाताची समस्या उद्भवण्याची शक्यता असते, त्यावर वेळीच उपाययोजना करता येतात. शेपटीला बळस, सोट चिकटला आहे का ते पहावे. निरण किंवा गर्भाशय मार्गात जखम असल्यास त्यावर योग्य उपचार करता येतात. बाह्य परजीवींचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी जनावराच्या शेपटीखाली, कानात, मानेवर, पायांच्या मधल्या भागावर बाह्य परजीवी आहेत का ते ठराविक कालावधीनं तपासावे, जेणेकरून त्यांचे वेळीच नियंत्रण करता येईल. जनावरांच्या अंगावर बाह्य कीटक बसले आहेत का याचे निरीक्षण करावे. त्यांच्या कोणत्याही भागावर माशा घोंगावताना दिसल्या तर तिथे जखम असण्याची शक्यता असते. लहान शिपू झालेली किंवा केसात सहजी न दिसणारी जखमी माशा शोधून काढतात, तिथं अंडी टाकतात, मग जखमीमध्ये अळ्या झालेल्या दिसतात. जनावरांनी कोणता पाय उचलून धरला आहे का, टेकवत नाही का, पायावर सूज आहे का, मार लागला आहे का याची नोंद घेऊन योग्य उपचार करावेत. जनावरांच्या खुरांची जास्त किंवा असमान वाढ झाल्यास जनावरांच्या सांध्यावर परिणाम होतो, परिणामी पाय दुखतात. जनावरे सतत पाय दुखत असल्याने अन्न ग्रहण कमी करतात, म्हणून दूध कमी देतात, वजनही वाढत नाही. म्हणून खुरांची योग्य झीज होण्यासाठी जनावरे जास्तीत जास्त वेळ मातीच्या जमिनीवर राहतील याकडे लक्ष द्यावे. नियमित खुरांची कापणी करावी. जनावरांचे कास सर्वसाधारण आहे का, सूज आलेली आहे का याचे निरीक्षण सुद्धा आपण करावे, जेणेकरून कास 10 वर तात्काळ उपचार करणे शक्य होईल. जनावराच्या कासेचा कमी होणारा आकार ही लक्षात घ्यावा, जेणेकरून कोणत्या तरी घटकाची कमतरता आहे किंवा कासेचा आजार लक्षात येऊन दूध उत्पादनात होणारी घट टाळता येते. जनावरांच्या शेपटीवरचे केस कमी होत आहेत, शेपूट गोंड्याचे पूर्ण केस गेले आहेत का ते पाहावे. यावरून शेपटीला जंतुसंसर्ग, सरड्या या रोगाचे योग्य निदान करून उपचार करणे शक्य होते. जनावराच्या बेंबीजवळ पुढच्या दोन्ही पायांच्या मध्ये, जबड्यांमध्ये किंवा शरीरावर कुठे सूज आहे का हे तपासावे. यावरून बेंबीचा हर्निया, बेंबीला झालेला जंतुसंसर्ग, पुढच्या दोन्ही पायांच्या मध्ये सूज असल्यास पोटात गेलेली अखाद्य वस्तू, जबड्याखालील सूजेवरून घटसर्प, जंत प्रादुर्भाव याचे निदान करता येऊ शकते. जनावरांच्या डोळ्यांचा अंतत्वचेचे निरीक्षण करावे. अंतरत्वचा जास्त फिकट तर नाही याची खात्री करावी. डोळ्यांच्या अंतत्वचेचे निरीक्षण करण्यासाठी जनावरास योग्य प्रकारे नियंत्रित करावे. नंतर डोळ्यावरील वरची पापणी डोळ्यावर हाताच्या एका बोटाने दाबावी, दुसऱ्या हाताच्या बोटाने डोळ्याची खालची पापणी खालच्या बाजूस हळूच कातळीस ओढावी. असे केल्याने खालच्या पापणीच्या अंतत्वचा दिसते, यावरून जनावरांच्या शरीरात रक्ताबाबत अंदाज येतो. अंतत्वचा फिकट असल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं जंतनाशकाची मात्रा द्यावी. दोन्ही डोळ्यांचे निरीक्षण करावे. डोळे पाणीदार टवटवीत आहेत का, डोळ्यातून स्त्राव किंवा घाण येत आहे का ते पहावे. डोळा पांढरा निळा झाला आहे का ते पहावे. यावरून डोळ्यांचे आजार, डोळ्याला लागलेला मार लक्षात येऊन वेळीच उपचार आपल्याला करता येतो. बऱ्याच वेळा इतर आजारांमुळे जनावरांच्या डोळ्यातून पाणी येताना दिसतो. जनावरांच्या तोंडातून सतत लाळ गळत असेल तर तोंडामध्ये जखमा किंवा लाळ खुरकूत, रोगाचा प्रादुर्भाव किंवा पिसाळणे यासारखे आजार असू शकतात. इतर लक्षणांची सांगड घालून त्याचे योग्य निदान होऊ शकते. गोठ्यामध्ये बऱ्याच गायी, म्हशी, शिंग, गव्हाणी किंवा भिंतीवर आढळतात. यामध्ये एकतर कानाच्या मधल्या भागाला सूज येऊन कानात पू तयार होणे किंवा शिंगाचा कॅन्सरही असण्याची शक्यता असते. शेण, लेंडी, लीद तसेच मूत्राचा रंग, वास, मलमूत्राचं प्रमाण, मल आणि मूत्र विसर्जन करत असताना जनावराची स्थिती, मलमूत्रात कृमी आणि जंतू आढळतात का हे तपासावे. असल्यास पोटाचा आणि मूत्रमार्गाचा काही आजार असू शकतो. काही जनावरे सतत दात खातानाचा आवाज येतो किंवा कन्हण्याचा आवाज येतो. अशा जनावरांमध्ये एकतर पोटचूळ किंवा इतर आजार असण्याची शक्यता असते. जनावरांचे पोट जास्त फुगले आहेत का किंवा अति खोलवर गेले आहे याचे निरीक्षण केल्यास पोटात तयार झालेला गॅस, अपचन किंवा जनावर चारा खात नसल्याची कल्पना येऊ शकते. जनावराची लघवी पिवळी लाल होत आहे का याचे निरीक्षण सुद्धा करावे, जेणेकरून गोचीड, ताप, स्फुरत कमतरता, यकृताचे आजार याचे निदान करणे सोयीचे जाते. गोठ्याभोवती फिरताना सर्व जनावरे रवंथ करत आहेत का, कोणते जनावर स्तब्ध शांत पडून आहेत का, मलूल आहेत का, तडफडत आहेत का, सतत उठबैस करत आहेत का, या बाबींची नोंद घ्यावी. शांत स्तब्ध जनावर आजारी असण्याची शक्यता असते. सतत उठबैस करणारे

त्याला हगवण लागली आहे हे लक्षात येते. शेण अति घट्ट असेल तर जनावराला पुरेसे पाणी मिळत नाही किंवा त्याची तहान कमी आहे हे लक्षात येते. जर शेण पातळ असेल तर अपचन किंवा जंतूमुळे हगवण उद्भवल्याचं लक्षात येते. शेणात जंत दिसल्यास वेळीच जंत निर्मूलन करणे शक्य होते. शेणाला वास येत असेल तर खाद्याचे पचन नीट होत नाही. शेणात धान्याचे कण येत असतील तर अपचनाच्या बाबी लक्षात येतात. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण बारकाईने निरीक्षण केला तर गाय म्हशीचं जे उत्पादन असते त्याच्यामध्ये नक्कीच वाढ दिसून येऊ शकते. शेतकरी बंधूंनो, आताच आपण निरीक्षण करा, गाय म्हशी उत्पादनक्षम ठेवा याविषयी माहिती ऐकली. आणि शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम संपला. उद्याच्या कार्यक्रमात परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बोल अनुभवाचे या कार्यक्रमामध्ये आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे आपण, आणि यांचा शेतीचा अनुभव आहे, सोबत त्यांचे काही जोडधंदे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. नमस्कार साहेब.
1: नमस्कार.
0: तर देशमुख साहेब, शेती हा जो व्यवसाय आहे हा निसर्गावर अवलंबून आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे. जरी किती छोट्यासा धंदा जरी असला तरी शेती आपल्याला करावंच लागते. तुम्ही जेव्हा शेती करता तुमचे अनुभव आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आमच्या शेतकऱ्यांसाठी सांगा की तुम्ही जेव्हा शेती करता, पूर्वीची शेती आणि आताची शेती, या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये तेव्हा काय करत होता, आता काय करतायत, याच्यामध्ये काय फरक जाणवतो का, नफ्या तोट्यामध्ये काय फरक जाणवतो का, हे आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
1: याच्या पहिले आम्ही जी जुनी शेती करत होतो 25 वर्षाच्या अगोदरपासून, त्यास आम्ही रासायनिक खत बिलकुल वापरत नव्हतो. तर आमच्याकडे 25 एक ढोर राहायचे जनावरं, तर ते शेणखतच वापरत होतो, ते रासायनिक बिलकुल वापरत नव्हतो. तर त्यावेळेस आम्हाला भरकच पीक होत होतं आणि खर्च कमी येत होता आणि उत्पन्न जास्त होतं. आता या त्यावेळेस म्हणजे काय झालं की जुने पिकं राहायचे, बारकी सरकी म्हणायचं झाले, H4 असे काही राहायचे, हायब्रिड आपले जवळ राहायचे. पण काही काळानंतर निसर्ग त्या साथ दे ना, ते बरोबर येत नंतर मग आम्ही नवीन पिकं घेतले, हायब्रिड घेतलं. ते हायब्रिड काही लोक माझ्यावर खत दिल्याशिवाय येतच नाही रासायनिक, म्हणून आम्ही थोडं त्याला खत देणं सुरू केलं होतं. परंतु ज्यानंतर पुन्हा मग सरकी H4 आली, आणखी अनेक प्रकारच्या सरक्या आल्या, तर हे

0: आम्ही खत सुरू केल्यामुळं आमच्या उत्पन्नात तोटा झाला, खर्च जास्त उलाला आणि उत्पन्न कमी उलालं. असं एक सध्याची परिस्थिती पहिली जी शेती होती आमची ती फायद्याची होती, खर्च कमी येत होता आणि उत्पन्न जास्त मिळत होतो.
1: बरं, अगदी सुरुवातीला रासायनिक खताचा वापर करावं असं कुठून कळालं बरं शेतकरी यांना?
0: हे आम्हाला इथं आमची कंपनीवाले, आमचं गाव दत्तक घेतलं होतं कंपनीवाला, त्यांनी आम्हाला सांगितलं. तेव्हापासून आम्ही खत सुरुवात केली खताची, म्हणजे पहिले आम्ही खत पेरतच नव्हतो.
1: अच्छा, मग नवीन खतांचा वापर करण्यासाठी त्या काळामध्ये शेतकरी आपले हे पुढे सरसावले का, की मनामध्ये भीती होती?
0: नाही, पहिले सुरुवातीला भीती वाटायची, उत्पन्न होते का नाही होत हे विचारी आहे, त्याच्यामुळे आपल्या काही बाधा होते का असं लोकांना वाटायचं. पण थोडं थोडं सुरुवात केल्यानंतर केली सुरुवात, तर पहिले भीती वाटायची, वेळेनं आपलं उत्पन्न घटते का, माणसाला म्हणजे काही तकलीफ होते, विषारी आहे, खत विषारी आहे असं वाटायचं.
1: पण एक सर्वसाधारण तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगाल की बाबा रासायनिक खतांचा वापर किंवा कीटकनाशकांचा वापर हे फायद्याचा आहे की तोट्याचा आहे?
0: नाही, हे कीटकनाशकाचा वापर हा तोट्याचाच आहे आणि खताचा तोट्याचा आहे, कारण याचा खर्च जास्त होते आणि उत्पन्न कमी मिळते. तर ही सेंद्रिय खतीच जी शेती आहे तीच फायद्याची.
1: अच्छा, त्याच्यावर उपाय म्हणजे सेंद्रिय खताचा वापर करायला पाहिजे आणि जे सेंद्रिय औषधं आहेत त्याचा आपण वापर करायला पाहिजे. मग या संदर्भात आपले प्रयत्न,
0: शेणखत याला गुरंढोरं पाळायचे आणि खत तयार करायचं, पुन्हा गांडूळ खत तयार करायचं, याचं ट्रेनिंग आम्हाला कृषी केंद्रामध्ये दिलेलंच आहे. आणि हे सर्व फायदे म्हणजे आम्हाला अंतर्भावामुळेच आहेत. याच्या अगोदर आमची अशी परिस्थिती होती की आमच्या गावात पियायला पाणीसुद्धा मिळत नव्हतं, तर आम्हाला 2 किलोमीटर पाणी यायला लागत होतं शेतीला कुठं, तर हे अंतर्भावानं आमचे तलाव करून दिला. त्याच्यामुळं आमचा एवढा फायदा झाला की आमचं गाव म्हणजे छोटं बारामतीसारखं झालं म्हणलं चालते, आता कशाचं घाटा नाही आम्हाला, तर भरपूर पीक होते. पण या सध्या परिस्थिती आम्ही एकदम आमची चांगली, ही फक्त केवळ अंतर्भावामुळं.
1: म्हणजे पाण्याची व्यवस्था झाली, तुम्हाला तुमच्या गावामध्ये तलाव झाला आणि तलावामुळे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटला, शेतीसाठी सुद्धा तुमचा पाण्याचा प्रश्न सुटल्यासारखा झालेला आहे. आणि ही सर्व किमया म्हणजे आपले जे आदरणीय आनंदराव भाऊ देशमुख जे आहेत त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. अच्छा, आता आपण शेतकरी आहात आणि हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आहे, आपले बहुतेक हा जो कार्यक्रम ऐकणारे श्रोते आहेत हे शेतकरी बांधव आहेत. तर जेव्हा आपण शेती करतो तर वेगवेगळे जे पिकं असतात तर शेतकरी असं करतात का बाबा यावर्षी समजा एका प्रकारचं बियाणं लावलं, दरवर्षी त्या जमिनीमध्ये त्याच प्रकारचं बियाणं लावतात, तर याच्यामुळे काय नुकसान वगैरे होतो का?
0: हो, दर साल जर बदलून पेरलं पीक तर पीक चांगलं येते, हा फायदा होतो. दर साल एकच एक पीक जर घेतला आपण त्याचं उत्पन्न कमी येते, हा फायदा आहे. बरं, दुसरी गोष्ट पुन्हा या शेतीच्या बरोबर माझ्याकडे जोडधंदा एक थोडा शेतकऱ्याला काहीतरी जोडधंदा असल्याशिवाय परवडत नाही, तर आपल्याकडं म्हशी आहेत त्याचंसुद्धा आम्ही दूध विकतो पिसोळ्या नेऊ, आणि छोटे किराणा दुकान आहे गावातल्या गाव त्याच्यावर थोडा नफा मिळवतो, त्याच्यामुळं माझी शेती मला परवडते, कारण खर्च करण्यासाठी आपल्या जो या जोडधंद्यामुळं पैसे राहतात.
1: आता दुधाचा व्यवसाय तुम्ही करता, आत्ताच तुम्ही सांगितलं, तर केव्हापासून करता, किती म्हशी होते, आता किती आहेत, मग फायद्याचा आहे की तोट्याचा आहे?
0: तर हा फायद्याचा आहे, याने एक तर फायदा शेतीला शेणखत मिळते, दुसरी गोष्ट हे जे म्हशी आहेत त्या 4-5 म्हशी आमच्याकडं, तर शेतात जो चारा निघते गवत कडबा वगैरे तो त्यांना कमी येते, आपला विकत घ्यायची गरज नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला फायदेशीर आहे.
1: अच्छा, सोबत किराणा व्यवसाय सुद्धा. मग हे सगळं दुधाचा व्यवसाय, किराणा व्यवसाय आणि शेती, हे तिघांचं समतोल कसं काय करता बरं तुम्ही?
0: हे माझं मला मुलं आहे 2-3, काही मुलं करतात आणि मीही करतो. मुलं दूध काढतात, म्हशी राखतात, दूध नेऊन देतात, शिवाय मी किराणा दुकान चालवतो.
1: अच्छा, शेती आपण करत असतो पण असं म्हणतात की शेती करण्यासाठी आपण जे खतं वापरतात, सर्वसाधारण शेतकरी काय करतात आपल्या मनाने खतं वगैरे वापरतात, पण त्याच्यासाठी एक आवश्यक बाब म्हणजे माती परीक्षणाची असते, तर ते आपण केलेलं आहात का?
0: हो, ते आम्ही माती परीक्षण केलेलं आहे की डवरे साहेब पुन्हा देशमुख साहेब हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि कोणतं खत कसं द्यायचं, कशी मात्रा द्यायची, कशी फवारणी करायची हे नेहमी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन दिल्यामुळं आम्ही व्यवस्थित देतोय. त्याच्यामुळं आमचा बराच फायदा आहे.
1: शेतामध्ये जे सालदार असतात मग त्यांना आपल्याला पगारसुद्धा द्यावी लागते आणि इतर औषधांचा खर्च आहे, बी बियाण्यांचा खर्च आहे, मग मार्केटिंगचं म्हणजे नेणं आणणं ट्रॅव्हलिंग ज्याला म्हणतो पण त्याचा खर्च आहे. हे सर्व करत असताना तुम्ही नियोजन करता की नाही याच्यासाठी?
0: नियोजन असते ना आमच्याकडे, सर्व लिहिलं असते आमच्याकडे की उत्पन्न किती व्हायला, खर्च किती व्हायला, हे असं नियोजन असते. तर त्यासाठी आम्ही यावर्षी आपण शेतामध्ये खत किती टाकलं, फवारणी किती केली, किती औषध लागलं, हे सर्व नियोजन असते. गड्याला खर्च किती झाला हे सर्व लिहून नियोजन शेवटी आम्ही पाडव्याला त्याचा हिसाब पाहत असतो. तर शेवटी आम्हाला 50% नफा राहतो ते जोडधंद्यामुळं.
1: आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगणार बरं, कशा प्रकारे तुमच्या अनुभवाच्या आधारे की कशा प्रकारे आपण शेती केल्यानंतर आपल्याला हमखास फायदा मिळतो असं सांगता येईल का? बरोबर
0: सांगा. मी आपल्या शेतकऱ्याला असं सांगू इच्छितो की प्रत्येक कष्टकऱ्याने जोडधंदा म्हशी ठेवल्या पाहिजे, शेळ्या ठेवल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं जे शेणखत मिळते ते आपल्या शेतीत टाकायला पाहिजे आणि रासायनिक खत बंद करायला पाहिजे, फवारण्या बंद करायला पाहिजे. हे आपले जे निंबुळी खत, निंबुळी जे अर्क जे आहे औषध आणि शिवाय दुसरे काही जे आपली खाजगी औषधं आहेत तेच टाकायला पाहिजे आणि हे सरकार हे जे रासायनिक आहे रासायनिक स्वरूप बंद करायला पाहिजे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरपूर फायदा मिळू शकतो.
1: आता तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की बिलकुल जोडधंदा केल्यानंतर तुमचा जो हा शेती व्यवसाय आहे तो फायद्याचा ठरू शकतो, सोबत जनावरं ठेवायला पाहिजे, पण त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते की जनावरांची निवड, कुठल्या जातीची जनावरं पाहिजे, तर या संदर्भात काय माहिती आहे का?
0: या संदर्भात आम्ही म्हशी गावरानी शेत आमच्याकडे, तर गावरानी म्हशीचंही संगोपन करायला सोपं असते कारण त्यांच्यावर बिमारी जास्त येत नाही आणि त्या कुठेही चरतात तर ते भरपूर उत्पन्न मिळते. हे जे नवीन असतात जर्सी गाई वगैरे याचं उत्पन्न मिळते परंतु त्यांच्या मागं कीड जास्त असते, त्याच्यामुळं गावरानीच ठेवा पुरतात, त्याच्यामुळं आपलं भरपूर उत्पन्न मिळते, खर्च कमी येते, उत्पन्न जास्त मिळते.
1: सुरुवातीला शेती किती होती?
0: साहेब आमच्याकडे 2 एकर शेती होती. तर 2 एकर शेती होती तर त्याच्यानंतर मी दुधासाठी 2 म्हशी घेतल्या आणि किराणा दुकान लावले, असे 3 धंदे झाले माझ्याकडं. तर त्याच्या त्या उत्पन्नावर मी सेविंग खाते सेविंग खातं काढलं आणि थोडे त्याच्यात शिल्लक पैसे टाकून नंतर शेती वाढवत गेलो. त्याच्यापुढे काही दिवसांनी मग लग्न आले तर आपलं सेविंगचं खातं असल्यामुळं ते लग्न करण्यासाठी मला कोण्याही प्रकारची कोण्या बँकेची मदत घ्यायची गरज नाही पडली आणि कोणाला पडतही नाही. माझ्यासारखे जर लोकं जर वागले की प्रत्येक माणसानं काय करायला पाहिजे की आपल्या उत्पन्नातून 5,000 जर उत्पन्न असेल तर 1-1.5 हजार रुपये शिल्लक टाकायला पाहिजे आणि आपल्याला जेव्हा काम पडलं तेव्हाच काढायला पाहिजे. आत्ता याच्यानंतर कोणी शेती आपल्या लग्नासाठी किंवा इतर काहीसाठी शेती विकू नये, आज माझ्यासारखे जर वागले तर शेती विकायची काही गरज पडत नाही.
1: या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना आणखीन एकदा सांगा.
0: तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, आपल्या शेतीवर उत्पन्न काढायचं, त्याला जोडधंदा ठेवायचा आणि आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून सेविंग खात्या सेविंगमध्ये पैसे जमा करायचे आणि त्यातून आपला काय जे काही काम पडेल लग्नाचं हो काही हो ते करायचं. शेती विकायची नाही, शेती विकून काही उपयोग नाही ना, शेती मौल्यवान असते, पुन्हा शेती मनुष्य घेऊ शकत नाही. मला त्याचा पुरेपूर अनुभव आहे, माझ्याकडे 2 एकर शेती होती त्याच्यावर मी अशा माझ्या प्रयत्नाने मी 32 एकर शेती केली.
1: आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की शेतकऱ्यांसाठी शासनाच्या खूप काही योजना असतात, योजना आपण घेतो परिश्रमाने घेतो पण त्याचा फायदा त्या योजनेसाठी मिळालेला पैसा आपण वापरत नाही असं लक्षात येतं, तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही?
0: तर याच्यासाठी असं की जी ज्या योजनेचा जो पैसा मिळाला तो त्याच्यासाठी जर उपयोगात आणला तर आपल्याला फायदा होतो, दुसरीकडे जर आपण ते उपयोगात आणला तर त्याचा उपयोग होत नाही, तर आपल्यालाही फायदा होत नाही, तर काही.
1: शेवटी काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना, काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार?
0: तर प्रत्येक मी असं शेतकऱ्याला सांगायला इच्छितो की प्रत्येक कष्टकऱ्याने कमीत कमी 4 म्हशी ठेवा पाहिजे, म्हशी ठेवा पाहिजे, गाई ठेवा पाहिजे, बकऱ्या ठेवा पाहिजे, त्याच्यापासून आपल्या उत्पन्न शेतीपेक्षा जास्त मिळते. जोडधंदा होते, शेतीचं होते आणि हे होते, त्यामुळं शेतकऱ्याला शेतीला पैसे लावण्यासाठी अडचण येत नाही, त्याच्यामुळं उत्पन्न वाढते. प्रत्येकाने ठेवाच पाहिजे शेळ्या म्हशी आणि दूध व्यवसाय करायच पाहिजे. पुन्हा कोणत्या वर्षी कमी जास्त पावसाळा होऊ शकते नसेल निसर्ग साथ देऊ शकत नाही किंवा तर हिंमत सोडा नाही पाहिजे हिमतीने काम करायला पाहिजे.
1: तर एकदम तुम्ही मुद्द्याचा बोललात की जीवन आहे तर त्या ठिकाणी सुख दुःख नफा तोटा हे लागलेलंच आहे. तर शेतकरी बांधवांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंमत सोडता कामा नाही हिंमतीने बिलकुल प्रत्येक येणाऱ्या संकटाला ते नैसर्गिक संकट असो कुठल्याही प्रकारचं संकट असो तर ह्या सर्व संकटांना तोंड देण्याची हिंमत त्या शेतकऱ्यामध्ये असते. शेतकरी हा सर्वात ताकदवान असतो आणि तो सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी बिलकुल हिंमत सोडायला नको आणि हिमतीनं काम केल्यानंतर निश्चितच शेती ही फायद्याची ठरेल जेणेकरून शेतकरी हा म्हणजे प्रगती करेल तर आपला देशसुद्धा प्रगती करेल. आपण या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा। कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार, आज आपण शेती म्हणजे ऍग्रिकल्चर लहानस इंट्रोडक्शन म्हणजे ब्रीफ मध्ये थोडं म्हणण्यासारखं मी तो की आता आपल्याला माहितीये की आपल्या भोवती वनस्पती हे सगळीकडेच असतात। सगळ्यात जास्त वनस्पती जंगलांमध्ये आपण पाहतो, पण इतर ठिकाणी पण हे वनस्पती आणि झाडे झुडपे हे वाढत असतात। आता या झाडांवर जी पिकलेली फळे असतात, ही फळे जर वाळली तर ती वाळल्यावर तडकतात, म्हणजे बस्ट ओपन असं आपण म्हणू शकतो। तर या त्यांच्या तडकल्यानंतर त्यातील ज्या बिया असतात म्हणजे सीड्स, ते वाराद्वारे किंवा पाणीद्वारे किंवा पक्षी आणि प्राणी यांच्याद्वारे विखुरल्या जातात, म्हणजे त्यांचं डिस्पर्जन असं होतं। आता या डिस्पर्जन नंतर हे अनुकूल परिस्थिती, या अनुकूल परिस्थितीला आपण फेवरेबल कंडिशन असं म्हणू शकतो। तर या अनुकूल परिस्थितीमध्ये जर ते या बिया आल्या तर ते जमिनीत रुजून त्यांचे झाडात असे रूपांतर होते, म्हणूनच आपण एक असं सायकल असं तयार करू शकतो। तर आता आपण एक साधीशी प्रक्रिया अशी पाहू। पहिलं म्हणजे जनावरांची विष्ठा, मृत अवशेष, वनस्पतींचा पालापाचोळा हे सर्व जमिनीत गाडल्या गेल्यावर जमिनीत एक आपल्याला खत असे मिळते। तर हे खत म्हणजे काय की मॅन्युअर आपण असं म्हणू शकतो। ह्या खतामुळे जमीन जी असते ती सुपीक होते। अशा सुपीक जमिनीत आपल्या ज्या बिया असतात झाडांच्या बिया हे रुजतात आणि वाढतात। पावसाचे पाणी ह्या वाढीस मदत करते। याचा अर्थ काय की निसर्गच वनस्पतीचे संगोपन करते। आता मानवाने काय केले की याच निसर्गाच्या वनस्पतीचे संगोपनाचे निरीक्षण केले आणि या निरीक्षणामुळेच त्यांनी शेती करणे हे सुरू केले। आजकालच्या जगात म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेती करायला शिकलो आहे। यांचा एक उदाहरण म्हणजे पॉली हाऊसेस। याच पॉली हाऊसेस मध्ये आपण वनस्पती उगवतो आणि त्याची शेती करतो। पूर्वीच्या काळात आपण जास्तीत जास्त वळू यांचा खूप उपयोग करतो। आजकाल पण असं नाहीये की आधुनिक तंत्रज्ञानाचाच पूर्णपणे वापर केला जातो। आजही काही काही शेतींमध्ये वळू यांचा वापर केला जातो आणि त्यांच्यामुळे त्यांच्याच मदतीने आपण शेती करतो। दोन मुख्य प्रकारचे वळू म्हणजे एक आहे रेड डीन वळू आणि दुसरा असतो एक लाल सिंधी वळू। तर आता वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळते याची माहिती झाल्यापासून माणसाने शेती याचा आरंभ केला होता। त्याने काय एकच वनस्पती घेऊन त्याची शेती केली आणि अन्न प्राप्त केले नाही, तो तिकडेच थांबला नाही। त्याने निरनिराळ्या वनस्पतींची शेती केली आणि त्यांपासून वेगवेगळे अन्न हे प्राप्त केले। आता कुठल्या वनस्पतींपासून आपण कुठल्या त्यांच्या बियांपासून त्यांची शेती केल्यावर कुठले कुठले वेगवेगळे अन्न मिळू शकते हे आपण या अन्नधान्यासाठी केलेली शेती याच्यात पाहू। तर आज शेतीच्या उत्पादनातून तांदूळ, गेहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अशी आपल्याला मुख्य धान्य मिळतात व हरभरा, मूग, उडीद, तूर, मसूर, मटकी अशी ही कडधान्य मिळते। या मुख्य धान्यांना आपण सिरियल असं म्हणतो आणि यांना कडधान्यांना आपण पल्सेस असं म्हणतो। सिरियल्स अँड पल्सेस असं इंग्रजी मध्ये यांचे नाव आहे। आता आपल्याला जर तेल मिळवायचे असेल तर आपण भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई, जवस, सोयाबीन अशा वनस्पतींची शेती केली जाते। आपल्याला आज गवार, पडवळ, टोमॅटो, वांगी इत्यादी अशा फळभाज्या पाहिजेत किंवा पालेभाज्या पाहिजेत तर तेही आपल्याला मिळतात। आणि पेरू, चिकू, फणस अशा इत्यादी फळांचे पण उत्पादन आपण करू शकतो।
2: तर आपल्याला एक साधा प्रश्न आता पाहिल्यावर पडू शकतो की नुसता अन्नासाठीच आपल्याला वनस्पतींची लागवड करावी लागते आणि शेती करावी लागते का? तर असं नाही आहे। तर मग कुठल्या क्षेत्रात याचा वनस्पतींच्या शेतीचा वापर केला जाऊ शकतो तर ते आपण आता पाहू। फुलांची आजकाल मागणी ही वाढली आहे, आता त्याच्यामुळेच फुलशेतीला एक वेगळा महत्व असं वाढलं आहे। यात मग गुलाब, झेंडू, शेवंती व विदेशी फुले यांचे उत्पादन केले जाते। मग वनस्पतींचा औषधांसाठी उपयोग असा लक्षात घेऊन औषधी वनस्पतींची लागवड केली जाते। थोडे उदाहरण तर सर्पगंधा, गुळवेल, शतावरी असे आहेत। याशिवाय धाग्यांसाठी ताग, कापूस, संभाडी इत्यादींची लागवड केली जाते। आज अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून रानभेंडी, शिरीष, जेट्रोपा अशा वनस्पतींचा वापर केला जातो, म्हणून त्यांची लागवड अशी केली जाते। आता हे इंधनासाठी म्हणजे ऍज अ फ्युएल वापरल्या गेल्यामुळे अशा शेतीला इंधन शेती असे म्हटलं जाते। तर जसे आपण पाहिले थोडक्यात वेगवेगळ्या शेतात शेतीचा आज वापर होतोय, गुलाब असून दे की कापूस ह्याच्या शेतीसाठी वापर असून दे किंवा जट्रोफा असून दे, असे वेगवेगळे खूप सारे असे उदाहरण आहेत। तर शेतीचा आजकाल सर्व क्षेत्रात असा वापर होतो।
1: फायनली आपण या शेती या धड्याच्या मुख्य भागावर जाऊ, ते म्हणजे शेती काम, म्हणजे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस असं आपण म्हणू शकतो। यात आपण शिकणार आहोत की शेती नेमकी कशीही होते, म्हणजे त्याच्यात किती स्टेप्स असतात आणि कशी हळूहळू शेती काम केली जात ते आपण शिकू। तर पहिली गोष्ट, शेती काम ही खूप महत्वाची गोष्ट जी असते ती असते जमिनीची मशागत। तर जमिनीची मशागत तीन टप्पे असतात। पहिला टप्पा हे पेरणीपूर्व मशागत, दुसरा टप्पा असतो ते म्हणजे पेरणीची मशागत, आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो तो आंतर मशागत। प्रत्येकाबद्दल या तीन तिघांबद्दल म्हणजेच आपण खोलात थोडे शिकू। तर जसं आपण आता पाहिलं की तीन टप्पे असतात मशागत करण्याचे, तर पहिल्या टप्प्यापासून सुरू करूया, पेरणीपूर्व मशागत। तर त्याच्यामध्ये काय असतं, जमीन नांगरणे आणि बखरणे यांचा पूर्व मशागतीत हा समावेश होतो। नांगरण्यामुळे काय होतं की जमिनीचा जो वरचा घट्ट आणि कठीण थर असतो तो एका ठराविक खोल्यापर्यंत खणला जातो। आता एका ठराविक खोलीपर्यंत खणल्या जाण्यामुळे काय होतं की माती ही मोकळी होते आणि वरचा थर खाली जातो आणि खालचा थर हा वर येतो। अजून एक गोष्ट काय होते, ही मोकळी माती झाल्यामुळे की जे कीटाणू आणि जंतू असतात ते बाहेर मोकळे पडतात आणि म्हणजे सूर्याच्या उन्हामुळे ते मरून पडतात। मग आता ही जमीन भुसभुशीत होते आणि पिका योग्य होते। वनस्पतींचे या जमिनीत एकदम फसल चांगले होते आणि चांगले होऊन मुळे म्हणजे जे रूट्स असतात ते जोमाने वाढतात आणि खोलवर जातात। आणि शेवटचं आहे की पावसाचे पाणी जे असते ते वाहून न जाता मोकळ्या जमिनीत मुरते आणि तथा जमिनीचा म्हणजे जमिनीची पाणी धरण्याची क्षमता जी असते ती अजून वाढते आणि हे खूप महत्वाचं असत। तर मग दुसरा टप्पा तो पेरणीची मशागत, म्हणजे पेरणी करताना काय करावं लागतं। पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये असतं की आधी माती बांधणी करावी लागते। आता त्याच्यात काय असतं की नांगर किंवा बखराचा जसं आपण पाहिलं ह्याचा वापर माती बांधणीत पण होतो। यामध्ये सऱ्या पाडणे, आळी करणे किंवा वाफा बांधणे यांचा समावेश होतो। दुसरं असतं ह्याच्यामध्ये की पेरणी। आता पेरणी निरनिराळ्या पद्धतीने होते, एक असू शकते की जमिनीवर बिया विखरून माती टोकून पण होऊ शकते किंवा
2: तयार केलेली रोपे ही जमिनीत रोवून असे पेरणी करू शकतो आपण. कधी कधी जमिनीत बिया टोचून पण बी पेरणी केली जाते आणि ह्या पद्धतीला आपण टोकन पद्धत असं म्हणतो. तर शेवटचा टप्पा जो मशागतीचा असतो तो असतो अंतर मशागत. तर अंतर मशागत मध्ये काय होतं की पेरलेली बी जी असते ती जी उगल्यानंतर काही आपण दिवसांनी जी मशागत करतो त्याला अंतर मशागत म्हणतो. अंतर मशागतीत पण आपण चार असे टप्पे असतात जे असतात विरळणी, खुरपणी, खतपाणी आणि औषध फवारणी. तर एक एक करून त्यांना पाहू. पहिलं म्हणजे विरळणी. तर विरळणीत काय होतं की रोपांची विरळणी हा अंतर मशागतीचा खूप महत्वाचा टप्पा आहे. विरळणीमध्ये काय असतं की दाटी दाटीने जे उगवलेली रोपे असतात ती आपण उपटून टाकतो. याच्यामुळे राहिलेल्या रोपांना पुरेसे खत मिळते आणि पाणी मिळून ती जोमाने वाढतात. आणि विरळणी करताना उघड्या झालेल्या रोपांची आपण मुळे मातीने झाकून टाकतात. दुसरं म्हणजे असतं खुरपाणी. आता खुरपाणी ही विरळणी नंतर असते म्हणून विरळणी नंतर खुरण्याचं आपण सहाय्याने अशी खुरपणी करतो. खुरपणीमुळे काय होतं की तण निघून जाते आणि तसेच मुळांच्या म्हणजे रूट्सच्या जवळपास जो हवा असते ती खेळती राहते. आता तिसरं म्हणजे खतपाणी. आता खतपाणी हे वाढत्या पिकाला ठराविक काळाने पाणी दिले जाते आणि खताची एक योग्य मात्रा अशी दिली जाते. जर खतांचा आणि पाण्याचा अति वापर झाला किंवा कमी वापर झाला तर दोन्ही ते पिकाला एक हानिकारक असतात. म्हणून आपण त्यांचा एकदम काय म्हणतात महत्वाने आपण त्याचा उपयोग करावा. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण खत पाणी करतो तेव्हा खूप सारे पाणी हे वाया जाते. म्हणूनच आधुनिक पद्धतीने आपण पिकाला खत पाणी देतो आणि अशा एका पद्धतीचं नाव आहे तुषार आणि ठिबक सिंचन पद्धत. आणि ह्याच पद्धतीमुळे पाण्याचा एक बचत होते. शेवटचा टप्पा जो अंतर मशागत आहे तो आहे औषध फवारणी. आता हा तेवढाच महत्व असतो या टप्प्याला जेव्हा जेवढा महत्व आपण खत पाणीला देतो. आणि खत पाण्या इतकेच जसे आपण म्हटले की जास्त किंवा कमी खत पाणी दिले तसेच जास्त किंवा कमी औषध फवारणे ही खूप हानिकारक असत. जर आपण अधिक म्हणजे गरजेहून अधिक औषधांचा वापर केला तर तो जमिनीवर अनिष्ट परिणाम होतो आणि एका कालांतराने ती नापीक अशी होऊन जाते जमीन. आता औषध फवारणे हे महत्वाचे का असते कारण आपल्याला पीक संरक्षणासाठी जर जंतू आणि बुरशी आणि कीटन असे सगळे जे किडे असतात जर पिकापासून त्यांचे संरक्षण करायची आपल्याला गरज जेव्हा पडते त्याच्यासाठी आपण औषध म्हणजे औषध फवारणे ह्याचा उपयोग करतो. म्हणून हे जेवढे विरळणी करणे आणि खुरपणी करणे किंवा खतपाणी करणे जेवढे महत्वाचे आहे तसेच औषध फवारणी ही तेवढेच महत्वाचे ठरते. तर आता शेती काम ह्याच्यामध्ये मशागतीचा जो टप्पा आहे तो आपण इकडेच संपतो. पुढे काय असतं की पिकाची कापणी येते, त्याची मळणी येते आणि धान्य साठवण. एक एक करून आपण बघू की काय असतं की एकदा शेतात पीक तयार झाल्या तर त्याची कापणी आपण करतो आणि त्याच्याचमुळे जास्तीत जास्त धान्य हे आपल्याला प्राप्त होतं. धान्य सगळ्यात जास्त प्राप्त व्हावं म्हणून एका पिकाची कापणी एकदम ठराविक वेळेनंतर करावी. म्हणून हे खूप शेतकऱ्याला लक्षात ठेवून करायला लागतात. दुसरं म्हणजे एकदा कापणी झाली की त्याला आपण खळ्यात असं नेतो. मग बैलांच्या किंवा मळणी यंत्राच्या मदतीने अशी पिकाची मळणी होते. मळणीमुळेच दाणे हे मोकळे होतात. त्याच्यानंतर तयार झालेले जे आपण धान्य असतं ते बऱ्याच कालावधीपर्यंत हे टिकायला पाहिजे म्हणजे खाण्यायोग्य असे राहायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला साठवणे हे गरजेचे असते. आपण पत्र्याच्या किंवा सिमेंट काँक्रीटच्या
1: कोठ्यात असे त्यांना साठवतो, म्हणजे धान्याला साठवून ठेवतो, आणि त्यांना एकदम कोरड्या जागी असे ठेवायला पाहिजे, कारण दमट जागी जर आपण ठेवले तर धान्याला बुरशी किंवा असं पडू शकतं, म्हणजे धान्य थोडक्यात म्हटलं तर धान्य खराब होऊ शकतं, खाण्यायोग्य राहत नाही, म्हणून आपण अशा कोठ्यांना कोरड्या ठिकाणी असं ठेवतो. आपण हे पाहिलेच आहे की शेती कशी करतात, म्हणजे स्टेप्स काय आहेत शेती करण्याचे, पण ह्या शेती करण्यात आपण अवजार काय वापरतो ते आपण आता आपण बघू. एक असते नांगर, तर नांगरणीसाठी आपण साधे नांगर वापरतो, तर फळी ही जमीन सपाट करण्यासाठी वापरली जाते. एक असतं तिफण, आता तिफण हे बी पेरण्यासाठी वापरलं जातं, पण तिफण या व्यतिरिक्त पाभर किंवा मोगड्याचा पण आपण वापर करू शकतो. जसं आपण म्हटलं औषध फवारणं एक गोष्ट असते की आपल्याला किडे यांच्यापासून जर संरक्षण करायचं असेल पिकाचं तर आपण औषध फवारणी हे करतो, हे आपण पाहिलं, पण त्याच्यासाठी जर यंत्र पाहिजे ते एक असतं पंप. फावडा पण आपल्याला माहितीच आहे की माती ओढण्यासाठी वापरला जातो. मग एक असतो विळा जो कापणीसाठी उपयोगी पडतो, आणि एक शेवटचा आहे टिका जो जमीन खणण्यासाठी वापरला जातो. पण हे सगळे अवजार जरी आपल्याला माहित असेल तरी त्यांना आपण काळजीपूर्वक असे वापरायला लागते, कारण शेती व्यवसायात अवजारांचा नित्य वापर असतो, म्हणजे खूप वापर होतो, म्हणून त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. अवजारांचा जो नेहमी मातीशी आणि पाण्याशीच संपर्क पडतो, म्हणून काम झाल्यानंतरच त्यांना साफ करून ठेवायला पाहिजे, म्हणजे ताबडतोब, आणि त्यांना नियमित हे तेल पाणी ते लावून ठेवावे, धार लावून घ्यावी, तर म्हणजे ती अधिक काळ अशी कार्यक्षम अशी राहू शकते. अवजारे हे ओल्या आणि दमट जागी अजिबातच ठेवू नये, कारण आपण आपल्याला माहितीच आहे की जर लोखंडाचं काही अवजार असेल तर त्याला गंज लागू शकतो, व जर लाकडी अवजार असेल तर त्याला वाळवी अशी लागू शकते. म्हणूनच आपण अवजारांचा वापर पण काळजीपूर्वक करावा आणि अवजारांची अशी काळजी पण ठेवावी. तर या धड्याचा मुख्य भाग तर संपतो, म्हणून शेवटचा भाग जो आहे तो आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरला आपण ऊती संवर्धन असं पण म्हणू शकतो. मी टिश्यू कल्चर बद्दल जास्त तर सांगू शकत नाही तुम्हाला, पण थोडक्यात सांगेन की टिश्यू कल्चर असतं काय. तर संजीवांच्या पेशी किंवा पेशी समूहांची कृत्रिम ही या पद्धतीने जर आपण वाढ केली तर याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. टिश्यू कल्चर म्हणजे एक सूक्ष्म रूपात केलेले पुनरुत्पादन असे तुम्ही समजू शकता. पण टिश्यू कल्चरची गरज पडतेच का, ते आहे की आज संख्या म्हणजे चांगल्या वनस्पती किंवा प्राण्यांची संख्या ही कमी होत आहे किंवा ते नामशेष पावत आहे, तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी अशी पडते. या पद्धतीत काय होतं की चांगल्या संजीवांच्या पेशींची कल्चर माध्यमाद्वारे निरीक्षणाखाली वाढ आपण करतो आणि नवीन सजीव असे आपण निर्माण केले जाते. त्याच्यामुळे चांगली फळे फुले देणाऱ्या वनस्पतींची संख्या ही वाढते.
0: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.

नमस्कार. आजच्या युवाशक्तीमध्ये मी आरजी शुभांगी आपणा सर्वांचं स्वागत करते. काही ना ती रोज बोलल्याने टिकत नाहीत, टिकतात, कारण त्यांच्यात आपलेपणा अजून जिवंत असतो. नमस्कार, मी तुमची आरजी शुभांगी. कधी कधी आयुष्याच्या धावपळीत एक असा क्षण येतो की आपण अचानक आपला जुना फोन उघडतो, व्हॉट्सअपवर जुन्या चॅट स्क्रोल करतो, गॅलरीमध्ये एखादा जुना फोटो दिसतो आणि मनात एकच विचार येतो, अरे आपण किती जवळ होतो ना. एकेकाळी रोज भेटणारे मित्र, रोजच्या तासनतासाच्या गप्पा मारणाऱ्या मैत्रिणी, शाळेच्या बाकावर एकत्र बसणारे, कॉलेजच्या कट्ट्यावर तासनतास बसणारे, आज कुणी नोकरीत बिझी, कुणी बिझनेसमध्ये बिझी, कुणी लग्न, संसार, मुलं, घर यामध्ये गुंतलेलं, कुणी दुसऱ्या शहरात, कुणी परदेशात, आणि कुणाशी तर फक्त वर्षातून एकदा हॅपी बर्थडे बस. पण गंमत अशी आहे, मैत्री संपलेली नसतेच, फक्त तिचे दैनंदिन अपडेट्स बंद झालेले असतात. यालाच आपण आज थोडं मजेशीरपणे म्हणूया फ्रेंडशिप रिसेशन. शाळेतली मैत्री म्हणजे वेगळीच दुनिया असते. एकाचा डब्बा म्हणजे सगळ्यांचा डब्बा. एका मित्राकडे नवीन पेन आला तरी तो सगळ्यांचाच. एकाला टीचरने ओरडलं तर संपूर्ण ग्रुप दुखावलेला. आज होमवर्क केला का? नाही, मग चल रिसेस मध्ये करूया. आणि रिसेस संपेपर्यंत होमवर्क ऐवजी गप्पाच. कॉलेजमध्ये तर फ्रेंडशिपची लेवल आणखी वेगळी. कॅन्टीनचा चहा, कॉलेजचा कट्टा, एकाच बाईकवरती घे, लेक्चर बंक करण्याची प्लॅनिंग, कोणाच्या तरी छोट्याशा कारणावरून मोठं हसणं, तेव्हा आपल्याला वाटायचं ही मंडळी आयुष्यभर अशीच सोबत असणार. पण आयुष्याला आपला वेगळाच टाइमटेबल असतं. वय वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात आणि वेळ कमी होत जातो. पूर्वी मित्राला भेटण्यासाठी कारण लागत नसायचं, आता भेटण्यासाठी डेट्स, टाइम, लोकेशन ठरवावी लागते. पूर्वी चला भेटूया आणि 5 मिनिटात सगळे हजर असायचे, आता भेटूया ना. हो नक्की, कधी? पुढच्या आठवड्यात? शनिवार? नाही रे, मुलाचा क्लास आहे. रविवार? घरची कामं आहेत. बरं, पुढचा रविवार? बघूया. आणि मग तो बघूया कधी पुढच्या महिन्यात होतो आणि पुढचा महिना कधी पुढच्या वर्षात जातो कळतही नाही. आज आपल्याकडे कम्युनिकेशनची साधनं इतकी आहेत की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी आपण सेकंदात बोलू शकतो. पण पॅराडॉक्स बघा ना, टेक्नॉलॉजीने अंतर कमी केलं पण वेळेअभावी माणसांमधली भेट मात्र कमी झाली. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये शेकडो नंबर आहेत पण मनापासून फोन करावासा वाटणारे कदाचित हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. काही मित्रांच्या चॅट्स महिनो महिने उघडत नाहीत. काहींचा स्टेटस आपण पाहतो, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते स्टेटसवरनं कळत असतं. कुणी प्रोमोशन घेतलंय, कुणाचं लग्न झालंय, कुणी ट्रीपवर गेलंय, तर कुणी मुलाच्या बर्थडेचे स्टेटस ठेवत असतो आणि आपण मनात म्हणतो अरे वा, याच्याशी बोलायलाच हवं. पण तो फोन मात्र उद्यावर जातो आणि तो उद्या कधी येतो? कधी कधी येतच नाही. खरी मैत्री रोजच्या बोलण्यावर अवलंबून असते का? नाही. खरी मैत्री म्हणजे महिने गेले तरी बोलताना पहिल्या वाक्यातच पुन्हा जुनी जागा मिळणं. काय रे, किती दिवसांनी बोलतोय? हो ना. आणि पुढची 2 मिनिटं ऑकवर्ड सायलेन्स नाही तर थेट जुन्या आठवणी. अरे तुला आठवतंय का, आपण एकदा आणि मग हशा. काही नाती अशी असतात की त्यांना रोज पाणी घालावं लागत नाही पण मुळं खूप खोलवर गेलेली असतात. काही मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातली टाइम मशीन असते. त्यांच्याशी बोललं की आपण पुन्हा तेच होतो, थोडे बेफिकीर, थोडे वेडे, थोडे खोडकर, ज्यांना करिअरची चिंता कधीच नव्हती, EMI ची चिंता नव्हती, घराच्या जबाबदाऱ्या नव्हत्या, फक्त एकच चिंता, उद्या कोणत्या मित्राच्या घरी जमायचं. म्हणून काही मित्रांना भेटणं म्हणजे फक्त भेटणं नसतं, ते आपल्या जुन्या वर्जनला भेटणं असतं. फ्रेंडशिप रिसेशन का येतो? कदाचित कारण मैत्री कमी झाली म्हणून नाही, तर जीवन मोठं झालं म्हणून. आपण मोठे झालो, आपल्या भूमिका वाढल्या, कुणी मुलगा मुलगी झाला, कुणी आईबाबांची जबाबदारी घेतली, कुणी करिअर घडवायला धावतोय, कुणी आर्थिक स्थैर्यासाठी मेहनत करतोय,
कुणी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडतोय आणि या सगळ्यामध्ये मित्रांसाठी असलेला वेळ मात्र कमी झाला. पण वेळ कमी होणं म्हणजे प्रेम कमी होणं नाही, हे लक्षात ठेवायला हवं. कधीतरी चल भेटूया, खरंच करूया. आपण सगळेच म्हणतो आपण एकदा सगळे भेटायला पाहिजे रे, पण त्या एकदाची वाट पाहू नका. एक छोटा फोन करा, एक मेसेज करा. काय म्हणतोस, खूप दिवस झाले, चहा प्यायला भेटूया का? भेट कदाचित फक्त अर्ध्या तासाची असेल, पण त्या अर्ध्या तासात वर्षभराची ऊर्जा मिळू शकते. कारण काही लोक वेळ देत नाहीत, ते आपल्या वेळेच्या पलीकडचा आनंद देतात. तुमच्या फोनमध्ये असा कोणता मित्र आहे ज्याचा नंबर आजही आहे पण बोलणं खूप कमी झालंय? असा कोणता मित्र आहे ज्याला फोन करण्यासाठी तुम्ही अनेकदा विचार करता, कॉल करू का? तर आज कराच. कदाचित समोरचा सुद्धा तुमच्या फोनची वाट पाहत असेल, कदाचित त्यालाही वाटत असेल, यार खूप दिवस झाले बोललो नाही ना आपण. मैत्रीला रोजच्या उपस्थितीची गरज नसते, पण मनातल्या अनुपस्थितीची जाणीव असणं गरजेचं असतं. मित्र दूर असू शकतो, वेगळ्या शहरात सुद्धा असू शकतो, वेगळ्या आयुष्यात बिझी असू शकतो, पण जर त्याचं सुख पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल, तर त्याच्या दुःखाची बातमी ऐकून मनात काळजी निर्माण होत असेल, तर समजा मैत्री अजून जिवंत आहे. वय, जबाबदाऱ्या वाढत जातात, तसं शाळा कॉलेजातल्या मित्रमैत्रिणीशी प्रत्यक्ष संपर्क कमी होत जातो. मैत्री तुटत नाही, पण संपर्क मात्र आटत जातो. रिसेशन ही संकल्पना खर तर आर्थिक मंदीशी जोडलेली आहे. फ्रेंडशिप रिसेशन मध्ये मात्र आर्थिक मंदीचा काही संबंध नाही. कामाच्या आणि जगण्याच्या व्यापात बऱ्याचदा मित्रमैत्रिणींसाठी वेळ काढता येत नाही. त्यातूनच अधूनमधून संपर्क आहे, पण त्या पलीकडे फार संबंध नाही अशी स्थिती निर्माण होते. पूर्वी अगदी मध्यरात्री सुद्धा एकमेकांसाठी धावून जाणारे मित्रमैत्रिणी आता फार तर फोन मेसेजवरच एकमेकांना धीर देतात. वयानुसार, जबाबदाऱ्यानुसार, एक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मैत्रीत होणाऱ्या या बदलालाच फ्रेंडशिप रिसेशन असं म्हणतात. शाळा कॉलेजमध्ये असताना सहसा प्रत्येकालाच भरपूर मित्रमैत्रिणी असतात. रोज भेटणं, एकत्र अभ्यास, खेळ, फिरणं, गप्पा मारणं, भांडणं आणि पुन्हा एकत्र येणं, हे सगळं सहज घडत असतं. पण शिक्षण संपतं, नोकरी सुरू होते, शहर बदलतात, लग्न होतात, मुलं बाळ होतात, आणि अचानक लक्षात येतं की पूर्वीसारखे मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष भेटणं तर दूरच, त्यांच्याशी आपल्याला साधं निवांत बोलायलाही वेळ मिळत नाही. आता स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे सगळे एकमेकांच्या संपर्कात असल्यासारखे वाटत असले तरी प्रत्यक्षात जवळचे मित्रमैत्रिणी किती आहेत हा प्रश्न प्रत्येकालाच पडू शकतो. फ्रेंडशिप रिसेशन मध्ये पैशाऐवजी मैत्रीतल्या अभावाचा विचार प्रामुख्याने केला जातो. हा अभाव संपर्काचा आहे की जवळीकीचा आहे, एकमेकांसाठी उपलब्ध असण्याचाही आहे. अर्थात यामागे अनेक कारणही आहेत. ही कारणं बहुतेक सगळ्याच पिढ्यांमधील मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या मैत्रीला लागू पडणारी आहेत. फक्त त्या परिस्थितीसाठी फ्रेंडशिप रिसेशन ही संकल्पना मात्र अगदी अलीकडे मिळालेली आहे. सहसा प्रौढ वयात मैत्री टिकवण्यासाठी मुद्दाम वेळ काढावा लागतो. नोकरी, घर, मुलं, जोडीदार, वाढती जबाबदारी आणि राहण्याच्या जागा, शहर, देश बदलल्यामुळे जुन्या मित्रांशी नियमित संपर्क ठेवणंही कठीण होतं. शाळा कॉलेजेसमध्ये रोज भेटणारे मित्रमैत्रिणी मोठे झाल्यावर वेगवेगळ्या दिशांना जातात. भेटीच्या जागा, फोन, मेसेज आणि सोशल मीडियावरचा संपर्क घेतो, पण तेही हळूहळू कमी होत जात. सोशल मीडियावरून एकमेकांचे वाढदिवस, लग्नाचे, मुलांचे अशा गोष्टी कळत राहतात, पण बहुतेक वेळा तिथे एखादी कमेंट करण्यापलीकडे काही होत नाही. थोडक्यात, मित्रमैत्रिणी कनेक्टेड राहतात, पण हा कनेक्ट जो असतो बहुतेक वेळा वरवरचाच असतो. शाळा कॉलेजमध्ये असताना मैत्री जपण्यासाठी, टिकवण्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागत नाही, ते सहज घडत असत. संसार, नोकरी अशा जबाबदाऱ्या वाढल्यानंतर मात्र मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागतो. प्रत्येकाच्या सोयीची वेळ जमून येईपर्यंत अशा भेटीही दुरावस्थ होत जातात. म्हणजे मित्रमैत्रिणी एकमेकांना अगदीच भेटत नाही असं नाही, बट
ते कनेक्टेड राहतात फक्त सोशल मीडिया पुरते, आणि सोशल मीडियाने अनेकांना जुने मित्रमैत्रिणी पुन्हा मिळवूनही दिलेले आहेत. पण किती मित्रमैत्रिणी अगदी मध्यरात्री सुद्धा आपल्या अडचणीत धावून येतील किंवा आपण त्यांच्यासाठी धावून जाऊ का, हा विचार मनात येत राहतो. संपर्कात असलेल्या लोकांशी खरोखर त्यांना मित्र किंवा मैत्रीण म्हणावे अशी जवळीक आता उरली आहे का, या प्रश्नातून फ्रेंडशिप रिसेशन या संकल्पनेकडे पाहिलं जात आहे. तर युवा शक्ती, आजचा फ्रेंडशिप रिसेशन हा शब्द कदाचित थोडा फनी वाटेल, पण त्यामागची भावना खूप खरी आहे. वय वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात, भेटी कमी होतात, फोन कमी होतात, गप्पा कमी होतात, पण काही मैत्री त्या तुटत नाहीत, त्या फक्त थोड्या शांत होतात. आणि कधी अचानक पुन्हा भेट झाली की जिथे कन्व्हर्सेशन थांबला होता तिथूनच पुन्हा सुरू होतो. म्हणून जुन्या मित्रांना विसरू नका. त्यांना रोज बोलणं शक्य नसेल तर महिन्यातून एकदा बोला. महिन्यातून एकदा शक्य नसेल तर एखाद्या दिवशी अचानक मेसेज करा. ए दोस्त, आठवण आली म्हणून मेसेज केला, बस इतकंच पुरेसं असतं कधी कधी. कारण शेवटी मैत्रीला रोज भेटण्याची गरज नसते, पण मनात एकमेकांसाठी जागा ठेवण्याची गरज असते. आणि म्हणूनच मैत्री कमी झाली नाहीये, फक्त आयुष्याच्या गर्दीत तिची भेट जी असते ती थोडी दुर्मिळ झालीये. मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात युवा शक्ती. आणि आजचा एक छोटासा संदेश आजच्या युवा शक्तीमध्ये, जुन्या मित्रांना वेळ मिळाला की फोन करू नका, फोन करून वेळ काढा. कारण काही नाती वेळ गेल्यामुळे जुनी होत नाहीत, तर वेळ गेल्यावरही मनात तितकीच नवी वाटतात. स्टे कनेक्टेड, स्टे ग्राउंडेड आणि मैत्री जपायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह. तोपर्यंत ऐकत राहा, जोडलेले राहा रेडिओ मनभावन 90.8 FM युवा शक्ती सोबत, म्हणजेच आरजे शुभांगी सोबत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

नमस्कार श्रोतेहो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत आमवात या आजाराबद्दल. ज्या आजारामध्ये आमानेयुक्त असा वात दोष, सांध्यांमध्ये सूज येणे, विकृती निर्माण होणे आणि विंचू चावल्याप्रमाणे संचारी वेदना निर्माण होणे, यालाच आपण आयुर्वेदानुसार आमवात असे म्हणतो. आता आपण आमवात या आजाराची कारणे जाणून घेऊया. सामान्यतः या आजाराची कारणे सांधिवाताप्रमाणेच असते. अग्निमांद्य असून विरुद्ध अन्न सेवन करणे, उदाहरणार्थ दूध आणि अंड्यासारखे पदार्थ एकत्र सेवन करणे, खाण्यात तेलाचा तुपाचा वापर अधिक करणे, स्निग्ध पदार्थ खाऊन त्वरित व्यायाम करणे किंवा त्वरित झोपणे आणि पचण्यास जड असा आहार आपण नियमित घेणे ही आजाराची कारणे आहेत. आधुनिक वैद्यकानुसार या आजाराची सुरुवात शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे होते असे आहे. आता आपण या आजाराची लक्षणे पाहूया. या आजारामध्ये सामान्यतः सर्वांग दुखते, सर्व प्रकारच्या सांध्यांमध्ये सूज येते. बरेच वेळा सूज एका सांध्याची कमी होते तर दुसऱ्या सांध्यामध्ये ती वाढते. संचारी संवेदना आणि संचारी संधिविकृती होते. सूजेचा स्पर्श गरम आपल्याला जाणून येतो आणि सांध्यात विंचू चावल्याप्रमाणे वेदना होतात. सकाळी आपल्याला आपलं अंग जड झाल्यासारखं वाटते, उठावेसे वाटत नाही. सर्वांग गरम ताप आल्यासारखे आपल्याला जाणवते. छाती जड झाल्यासारखी वाटते. तोंडाची चव तर नाहीशीच होते. हातापायांच्या बोटांच्या सांध्यात सूज निर्माण होते. बऱ्याच सांध्यात विकृती निर्माण होते. झोप येत नाही. उत्साह कमी होतो. यात शौचाचा मळ पाण्यात बुडतो आणि शौचाचा वासही येतो. बरेच वेळा मळ संडासच्या भांड्याला चिटकून बसतो. तो जाण्यासाठी आपल्याला बरेच पाणी ओतावे लागते. श्रोते हो, हे झाली या आजाराची लक्षणे. आता आपण या आजाराचे प्रकार कोणते आहेत त्याबद्दल थोडासा विचार करूया. या आजाराच्या प्रकारात प्रामुख्याने पित्तप्रधान आमवातक असल्यास आग होते, तिथला रंग बदलतो. वातप्रधान आमवात असल्यास सांध्याच्या ठिकाणी तीव्र वेदना निर्माण होतात आणि कफप्रधान आमवात असल्यास सांधे जड झाल्यासारखे वाटतात. जडपणा वाटतो आणि तेथे खाजही आल्यासारखी वाटते. आमवात हा एक वाईट विकार असल्यामुळे त्याची योग्य वेळी चिकित्सा करणे आवश्यक असते. अन्यथा आमवाताचा परिणाम हृदय या अवयवावर होऊन हृदयरोग होण्याची शक्यता असते. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. आपण या आजारावर कोणते घरगुती उपाय करू शकतो यावर थोडासा विचार करूया. आठवड्यातून एक दिवस तरी आपण कडक उपास करायला हवा. एका फडक्यात गरम वाळू म्हणजेच रेती बांधून शेकायला हवे किंवा निरगुडीची पाने गरम करून ती सांध्यावर बांधायला हवीत. त्यासोबत एरंड मुळाच्या काढ्यानेही सांधे शेकायला हवेत. विष गर्भतेल याने सांध्याच्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करायला हवी. उष्वा किंवा चोपचिनी याचा काढा मधातून आपण घेतल्यास या आजारामध्ये चांगल्याच प्रमाणे आपल्याला फरक जाणवून येतो. सुंठी चूर्ण एक चमचा आणि एक चमचा एरंड तेल एकत्र घेऊन आपण गरम पाण्याबरोबर जर सकाळी अनुशापोटी घेतले तर या आजारामध्ये चांगलाच फरक दिसून येतो. सुंठी चूर्ण 1 ग्राम आणि तीळ 1 ग्राम एकत्र करून दिवसातून आपण 2 ते 3 वेळा हे मिश्रण घेतले तर ते चांगलेच लाभदायक असते. त्याचसोबत आजमोदादी चूर्ण जे असते 1-1 ग्राम या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा गरम पाण्याबरोबर आपण घेऊ शकतो. तसेच चोपचिनी चूर्ण जे आहे ते 1-1 ग्राम या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा गरम पाण्याबरोबरही घेऊ शकतो. किंवा हिंगवाष्टक चूर्ण 1-1 ग्राम या प्रमाणात जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर गरम पाण्याबरोबर घेतल्यास आराम पडतो. योगराज गुगुळ ह्या ज्या गोळ्या असतात त्या दिवसातून आपण 2-3 ते 4 वेळाही घेऊ शकतो. त्यासोबत महायोगराज गुगुळ ह्या देखील गोळ्या असतात, त्या दिवसातून 2 ते 3 वेळा आपण घेऊ शकतो. त्रिफळा चूर्ण 2-2 ग्रॅम रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर घ्यावे आणि एरंड तेलाबरोबर घेऊन गरम पाणी प्यावे. त्यासोबत एरंड पाक 2-2 ग्रॅम ह्या प्रमाणात दिवसातून 3 ते 4 वेळा आपण घेऊ शकतो. आमवाताच्या उपायात एरंड तेल सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही मार्गाने चहातून किंवा दुधातून चपातीला लावून ते शरीरात जाणे महत्वाचे आहे.
एरंड तेल नेहमी घाणीवर काढलेलेच वापरावे. दुकानात मिळणाऱ्या केअर ऑइलने योग्य तो परिणाम आपल्याला दिसून येत नाही. श्रोते हो, आपण या आजारामध्ये काय खावे आणि काय खाण्याचे टाळावे याबद्दल थोडासा विचार करूया. आपण ज्वारीची भाकरी, ताक, लसूण, मूग डाळ इत्यादींचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण करू शकतो. तसेच दही, मासे, गुळ, दूध, उडदाचे पदार्थ हे जे आहेत हे आपण शक्यतो टाळायलाच हवे. पंख्याखाली किंवा वातानुकूलित वातावरणात झोपू नये. दुपारी तर मुळीच झोपू नये, सकाळी उशिरापर्यंतही झोपू नये आणि गादीवरही झोपू नये.

गुणगान करण्यात धन्यता मानतात. अर्थात हे त्यांना सहज साध्य झालेलं नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनाही अनेकांनी नावं ठेवलेली आहेत, त्यांची निंदा नालस्ती सुद्धा केली आहे, पण आपली वर्तणूक नीती न्यायाला अनुसरून आहे अशी खात्री असल्यानं त्यांनी निंदकांकडे दुर्लक्षच केलं. लोकांच्या कल्याणासाठी, सज्जनांना आनंद देण्यासाठी त्यांनी स्वतःचा देह समाज कार्याच्या सहाणेवर उगाळला आणि त्यांना शीतलता प्रदान केली. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 9. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे. माणसाचं मन मोठं स्वार्थी असतं. मनात पैशाचा विचार सुरू झाला की त्याचा स्वार्थ पराकोटीला पोहोचतो. पैशासाठी मनुष्य काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, पैशाचं नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. अनर्थ त्याबद्दल सावध करताना पुढील श्लोकात समर्थ म्हणतात, नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप सांचे.

तुकाराम महाराज म्हणतात, उत्तम व्यवहार करून धन जोडावं, पण माणसाला ते पटत नाही, आणि पटलं तरी वळत नाही, कारण त्याची स्वार्थ बुद्धी त्याला गैरमार्गाने पैसा मिळवायला प्रोत्साहित करते. पैसा पुरेसा असला की माणसाने समाधानी असावं, पण पैसा माणसाला पुरून त्याच्या उरावर नाचतो. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा माणसाला देशोधडीला लावण्यात कोणतीही कसर सोडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अशा द्रव्याची अपेक्षाच करू नका ज्याच्या गरजा मिळकतीपेक्षा जास्त आहेत. त्याला गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांची म्हणजे पुढिलांच्या द्रव्याची गरज भासते, आणि त्याप्रमाणे घडले नाही की मोठं दुःख पदरात पडतं. म्हणून माणसाने गरजा कमी कराव्यात. इच्छा आणि आवश्यकता यातला फरक ओळखावा. रामराय हे आपले आदर्श आहेत. जवळ असलेल्या अमाप पैशाचा उपभोग घेण्याच्या नादात प्रजेकडे दुर्लक्ष होईल या भीतीपोटी त्यांना पैसा असल्याचे दुःख वाटते तर आपल्याला पैसा नसला की वाईट वाटते. ह्यामध्ये आपल्यात आणि रामरायात असलेली विचारांची दरी स्पष्ट होते. ती मिटवण्यासाठी आपली गरज भागेल एवढा पैसा असला तर आपल्यावर ईश्वरी कृपा आहे असं समजावं. पैशाकडून निर्धास्त झाल्यावर आपलं उर्वरित आयुष्य हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी मिळालेली संधी आहे हे ओळखून त्या संधीचं सोनं करावं आणि आपल्यातली आणि रामरायातली दरी मिटवण्याचा प्रयत्न करावा. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत वेदमनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 10. सदा सर्वदा प्रीती राणी धरावी. माणसाला आपले आई वडील, पत्नी, मुलं ह्यांच्याबद्दल अत्यंत आपुलकी वाटत असते, कारण त्याला ती आपली वाटत असतात. त्यांच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम असतं. त्यांच्या भल्यासाठी तो सतत झटत असतो. वाल्याकोळ्याचे असंच झालं होतं. तो त्याच्या कुटुंबियांसाठी वाटमारी करायचा, माणसांना मारायचा आणि त्यांच्याकडून लुबाडलेल्या द्रव्यातून कुटुंबियांना सुखसाधनं मिळवून द्यायचा. असं करण्यातून त्याला खूप आनंद होत असे, म्हणून हे काम तो मन लावून करायचा. एक दिवस नारद मुनींची आणि त्याची गाठ पडली. मुनींनी त्याला विचारलं, तू कुटुंबियांना सुख मिळावं म्हणून ही कुकर्म करतोयस, पण ह्यातून तुला लागणाऱ्या पापामध्ये ते वाटेकरी व्हायला तयार आहेत का? तो म्हणाला, ते नक्कीच तयार होतील. त्यावर मुनी म्हणाले, जाऊन विचारून ये एकदा. त्याप्रमाणे त्याने विचारल्यावर त्याची मुलेच काय, त्याची बायको पण त्याच्या पापात वाटेकरी व्हायला तयार झाली नाही. मग मात्र त्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्याने वाटमारी करायचे सोडून मुनींच्या सांगण्याप्रमाणे नाम घ्यायचे ठरवले. ते घेत घेत त्यात तो दंग झाला आणि त्याचे वाल्मिकी ऋषीत रूपांतर झाले. ह्यावरून घ्यायचा धडा कोणता ते समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत.

विवेके सदा विवेके स्व काय लिहिले रिपीट विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. समर्थांची श्लोकात सांगितलेली शिकवण अंमलात आणण्यासाठी मागे त्यांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या मार्गाने

श्री राम समर्थ। उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे। उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले। लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाट धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण या संस्काराचे महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात। त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे, बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत। आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे। देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे। दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणे, फराळ करणे या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्याकरता म्हणून आहेत। उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्य काय, तीर्थक्षेत्रे, पूजा पठण इत्यादी सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे। आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणजे हवे नको पण नाहीसे होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल। देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे। आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो, पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते। जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होणार? तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका। देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा। परमेश्वर दयेचा सागर आहे। आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारत नाही, भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही, इथेच आपले सर्व चुकते। तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझे प्रेम आम्हाला दे। तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा, तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे। रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल। कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका। भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल। नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे। या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा, मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम। खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्या पुढेच उभा आहे। आजचे बोधवचन। दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय। नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे। जानकी जीवन स्मरणा।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आल्याचं पीक अतिशय वेगानं आज समोर येत आहे. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं पीक म्हणून बरेच शेतकरी आज ते स्वीकारत आहेत. परंतु आले लागवड करण्यापूर्वी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन जर केलं तर आपल्याला त्याच्यापासून अतिशय आर्थिक चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून आले लागवड करताना जातीची निवड, दर्जेदार बेणं, जमिनीची योग्य मशागत, खताच्या योग्य मात्रा या सर्व बाबीचं आपण व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. आले पिकासाठी हलके ते मध्यम प्रतीची भुसभुशीत पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण निवडली पाहिजे. लागवडीपूर्वी हरभरा, सोयाबीन, भुईमूग, बटाटा या पिकाची लागवड केलेली जमीन आले पिकास योग्य असते. परंतु ऊस आहे किंवा मका आहे किंवा गहू आहे किंवा ज्वारी आहे किंवा टोमॅटो आहे किंवा वांगी आहे अशा पिकाची पूर्वी लागवड केलेली जमीन आले पिकासाठी शक्यतो आपण टाळली पाहिजे. जमिनीमध्ये गेल्या 4 वर्षात आल्याची लागवड केलेली नसली तर अतिशय चांगलं. जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.50 ते 1% असणारी जमीन यासाठी चांगली असते. जमिनीचा सामूह साधारणतः 6.5 ते 8 जर असला तर या पिकासाठी चांगला असतो. आले पिकासाठी पाणथळ, दळदळीची, खारवट, चोपण आणि चुनखडीचं प्रमाण 4% जास्त असणारी जमीन आपण आल्यासाठी निवडू नये. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. आले पिकासाठी अनेक वाण आज समोर येत आहेत. सध्या रिओडी जानेरो, वरदा, जमेका, माहीम किंवा त्याला सातारी असं म्हणतो ती, गोधरा, औरंगाबाद, उदयपुरी इत्यादी अनेक जाती त्याच्यामध्ये समोर येत आहेत. परंतु आपल्या भागात चांगली वाढणारी आणि शेतकऱ्यांचा स्वतःच्या अनुभवावर आपण सगळ्या अभ्यासातून मनपूर्वक स्वीकारलेली की जी आपल्याला योग्य वाटते, आपण ज्या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा प्रकारची शेतकऱ्याच्या अनुभवावर ज्या भागात जी चांगली जात येते तीच जात आपण निवडली पाहिजे. लागवडीसाठी मागील वर्षी उत्तम वाढलेली व कंदमाशी आणि कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील जे बेना आहे तेच आपण निवडून वापरलं तर त्याचा फायदा अतिशय चांगला होतो. आले पिकासाठी जमीन जी आहे ती भुसभुशीत होण्यासाठी लागवडीपूर्वी 2 महिने अगोदर म्हणजे साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून घेतली पाहिजे. त्यानंतर 1 ते 10 टन शेणखत त्याच्यामध्ये आपण मिसळून कुळवाच्या चांगल्या पाळा द्यायला पाहिजे. गिरीपुष्पाचा पाला ज्याला ग्लिरिसिडिया म्हणतो आपण तो सुद्धा त्याच्यामध्ये आपण वापरणं अतिशय चांगलं राहतं. साधारणपणे 1 ते 15 मार्चपर्यंत सारटी सोडून तागाची किंवा धंच्याची पेरणी करून आवश्यकतेनुसार पाणी द्यावं आणि त्यानंतर 45 दिवसानंतर म्हणजे 15 ते 30 एप्रिलला दरम्यान आपण ताग फुलत असताना नांगराच्या साह्यानं जमिनी जर गाडला तर उत्कृष्ट हिरवळीचं खत त्या जमिनीत तयार होईल आणि अशी जमीन आपल्याला मग आली लागवडीसाठी अतिशय चांगली असते. आली लागवडीसाठी 1 ते 5 मेपर्यंत 3.5 ते 4 फूट रुंदीचे, 1 फूट उंचीचे व जमिनीच्या उतरसानुसार 200 फूट लांबीचे गादी वाफे सोडावेत. गादी वाफे सोडताना अर्धवत कुजलेलं शेणखत वापरू नये. अशा शेणखतामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतं. त्याऐवजी 1 एकरी 500 किलो गांडूळ खत, 200 किलो निंबोळी पेंड आणि 100 किलो दाणेदार सिंगल सुपरफॉस्फेट आणि 4 किलो फोरेट मातीत मिसळून मग वाफे सोडावेत. खताचा वापर माती परीक्षेनुसार आपण करावा. गादी वाफ्यावर सूक्ष्म तुषार सिंचन अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन वापशावर आल्याच्या नंतर मे महिन्याच्या 1 आठवड्यात आल्याची लागवड केलेली चांगली राहत. 1 एकर क्षेत्रासाठी साधारणतः 12 ते 15 क्विंटल जे बेणं आहे ते पुरेसं असतं आणि लागवडीपूर्वी 1 ते 1.5 महिना अगोदर म्हणजे 10 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत जमिनीत काढून हे बेणं थंड कोरड्या हवेशीर जागेत साठवून ठेवायचं आहे. साठवणूक करताना त्यावर कडुलिंबाचा पाला 6 इंचाचा थर देणं आवश्यक असतं. वाळलेल्या लाल मिरचीची बी 250 ग्रॅम, फोरेट 250 ग्रॅम पसरून त्यावर पुन्हा आले बियाण्याचा 1 फुटाचा थर, यानुसार दुसऱ्या स्तरामध्ये पुन्हा कडुलिंबाचा पाला, 1 इंच लाल मिरची बी 250 ग्रॅम, मिरचीचं बी 250 ग्रॅम आणि फोरेट 250 ग्रॅम पसरून द्यावं. त्यावर आले बियाण्याचा पुन्हा 1 फुटाचा थर द्यावा. अशा 1-8 पद्धतीनं कडुलिंबाचा पाला व बियाणे, बेणं ज्याला म्हणतो आपण, याचा जर का आपण थर रचून ते जर आपण चांगल्या पद्धतीनं जर ते साठवून ठेवलं बियाणं तर चांगलं असतं. मात्र हवा खेळती राहील याची दक्षतासुद्धा घेणं गरजेचं आहे. वायू आणि मुंग्याचा प्रादुर्भाव आल्याच्या बेण्याला होऊ नये म्हणून फोरेट आणि मिरचीचे बी हे तज्ज्ञाच्या शिफारशीखालीच वापरलं पाहिजे. तर ह्या जर काही बाबी आपण नियोजनामध्ये पाळल्या सुरुवातीला तर आल्याचं लागवडीपूर्व व्यवस्थित नियोजन होईल आणि आपल्याला अधिक उत्पादनाची शाश्वती मिळेल. म्हणून आपण ह्या सगळ्या बाबी पाळा. अधिक माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ जे आहेत त्यांच्याशी जर संपर्क केला तर अतिशय चांगल्या बाबीचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल. तर शुभेच्छा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश।

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे. हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापांनी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

हरिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। हा जेव्हा रघुवीर समर्थ आपण आपल्या मनात करतो तेव्हा त्याचा जय जयकार आपल्या मनात पण होतो आणि जनात पण होतो। या अशा रघुवीर आला समर्थ रामदासाने आपल्या जवळ केलं, त्याची साधना केली, त्याची तपस्या केली आणि या तपस्येत जे काही अनुभव त्यांना आले ते आपल्यासारख्या सामान्य जनांच्यासाठी त्यांनी लिहून ठेवले। असं म्हणतात की मनाचे श्लोक जे आहेत ते एका रात्रीत त्यांनी लिहिले आणि कल्याण स्वामींनी ते लिहिले, त्यांनी सांगितले आणि कल्याण स्वामींनी लिहिले। हे ते मनाचे श्लोक मनोबोध, मनाच्या श्लोकाला मनोबोध पण म्हणतात। मनोबोध का करतात? देहबोध नाही, बुद्धिबोध नाही, पण मनोबोध, कारण मन हे दुधारी शस्त्र आहे। त्याला जर का आपण वश केलं तर ते शक्तिशाली होऊन हनुमानासारखं उड्डाण करतं आणि समोर जो कोणी शत्रू येईल त्याचा विध्वंस करतं आणि अधिराज्य स्थापन करतं आणि त्या रामाला मनात आणि हृदयात बसवतं। पण तेच मन जर का आपल्या ताब्यात नसेल तर माणसाला दुःखी करतं, गलितगात्र करतं, हताश करतं आणि म्हणून या मनाला चुचकारलं, मनाला समजावलं आणि म्हणून मनोबोध मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामींनी रचले आणि आपल्याला दिले। कुठल्याही ग्रंथाची सुरुवात जी आहे ती गणेशाला वंदन करून होते। बघा ज्ञानेश्वरी माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याची पण सुरुवात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकल मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी सोजी। तसंच समर्थ रामदासांनी पण इथे गणेशाला वंदन केलंय। गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वासा गमो पंथ आनंत या राघवाचा। गणाधीश गण, गण या शब्दाला खूप महत्व आहे। गणगोत भक्त गण, गण गण गणात बोते आणि शंकराचे पण शिव जे आहेत त्यांच्या पाठीमागे जे जाणारे आहेत गण पण आहेत। या गणांचा अधिपती आहे आणि त्या गणांना गुण पण म्हणतात, गुणाधिपती पण म्हणतात। या गुणांचा जो अधिपती गणाधीश तो कोण आहे? ईश आहे, ईश्वर आहे आणि सर्व गुणा संपन्न आहे, सर्व गुणांचा ईश्वर आहे, सर्व गुणांनी युक्त आहे आणि तो मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। सगुणातून निर्गुणाकडे जायचे आणि निर्गुणाकडे जर का वाटचाल करायची असेल तर त्याचा आरंभ जो आहे तो गणेशाला वंदन करून होतो। गणेश बुद्धिदाता आहे आणि म्हणून त्याला वंदन केले आणि नंतर गणेशाला दोन पत्नी आहेत रिद्धी आणि सिद्धी, वाचा सिद्धी। वाचा सिद्धी कधी येते?
जेव्हा गणेशाची रिद्धी आणि सिद्धी प्रसन्न होते, गणेश प्रसन्न होतो, आणि म्हणून त्याच्यानंतर गणेशाला वंदन केल्यानंतर समर्थ म्हणतात नमो शारदा मूळ चत्वार वाचा. त्याच्यानंतर सरस्वतीला वंदन केलंय. सरस्वतीला वंदन अशासाठी केलं की आता मी काही जे बोलणार आहे, जी काही मी वाचेनी सेवा करणार आहे, त्याच्यासाठी तुझा आशीर्वाद पाहिजेत, तू प्रसन्न व्हायला पाहिजेत, आणि म्हणून तिला नमन केले. आणि हे सर्व झाल्यानंतर आपली वाटचाल चालू होते. गमुपंथ अनंत या राघवाचा, ही वाटचाल जी आहे ती अनंत आहे, इन्फायनाईट आहे. आणि कुठे आहे ती? पंथ राघवाचा, रामाच्याकडे वाटचाल आहे. हा राम काय आहे हे समजून घेण्यासाठी वाटचाल आहे. हा राम जो आहे त्याला हृदयात बसवण्यासाठी वाटचाल आहे. राम जो आहे तो मनानी आणि बुद्धीनी समजून घेण्यासाठी वाटचाल आहे. तेव्हा मित्रांनो, आजपासून आज चातुर्मास प्रारंभ होत आहे आणि त्यापासून खूप चांगले चांगले संकल्प आपण सोडतोय, आणि त्याच्यातलाच हा एक संकल्प आहे, मनाचे श्लोक, आणि त्याच्यावर यथामती यथाशक्ती चिंतन मंथन. ओम शांती. शुकासारिघे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मी

आपण ऐकत आहात रेडिओ वत्स गुलमचं प्रसारण. आता वेळ झाली आहे शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमाची, किसानों की बात रेडिओ वत्स गुलम के साथ.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय खत निर्मितीच्या वेगवान गांडूळ खत नाडे पद्धती या विषयी आपण माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, शेती आणि शेतीपूरक व्यवसायामधून अनेक सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होत असतात। अशा काडी, कचरा, धसकटे, तणे, जनावरांचे शेण, मलमूत्र आणि अन्य अवशेषात शेतात कुजवून किंवा शेताबाहेर कुजवून वापरणे आवश्यक आहे। कुजवून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते। शेतीच्या प्रारंभापासून माणसानं या सेंद्रिय घटकांचा वापर कृषी उत्पादनासाठी केला आहे। मात्र दरम्यानच्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर सुरू झाला। सेंद्रिय खतांच्या वापराकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत गेले। पुढे उत्पादनाच्या वाढीच्या हव्यासानं केवळ रासायनिक खतांचाच बेसुमार वापर होत गेल्यानं जमिनीची प्रत खालावली। अनेक ठिकाणी जमीन नापीक झाल्या किंवा होण्याच्या मार्गावर आहेत। अशावेळी पुन्हा सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी पारंपरिक पद्धतीने खड्ड्यामध्ये शेण आणि काडी कचरा कुजण्यासाठी साधारण 9 ते 12 महिन्यांचा कालावधी लागतो। अनेक वेळा अर्धवट कुजलेली खत हंगामाच्या सुरुवातीला शेतीमध्ये वापरावी लागतात। हे टाळण्यासाठी अधिक वेगवान अशा सेंद्रिय खत निर्मितीच्या पद्धतीची माहिती आपण घेणार आहोत। आता गांडूळ खत याविषयी माहिती घेऊयात। गांडूळ खत निर्मितीच्या ढीग किंवा बिछाना पद्धत, खड्डा पद्धत, टाकी पद्धत अशा प्रमुख 3 पद्धती आहेत। गांडुळाचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत करावे। हे छत किंवा छप्पर घालण्यासाठी सिमेंटचे पत्रे किंवा शेतातल्या तुराट्या, ज्वारीचे ताटे, गवत, बांबू, पाचट यांचा वापर आपल्याला करता येतो। छप्परे दोन्ही बाजूने उतरते असावे, त्यामुळे पावसाचे पाणी लवकर निघून जाते। त्याचप्रमाणे दोन्ही बाजूंनी उन्हे येणार नाही याची काळजी घ्यावी। छपराची मधली उंची 2.5 मीटर आणि बाजूची उंची 1.5 मीटर असावी। रुंदी 5 मीटर आणि लांबी 3 मीटर किंवा आवश्यकतेनुसार ठेवावी। त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध होणाऱ्या सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेचा विचार करावा। आपल्या प्रदेशानुसार योग्य ती गांडूळ खत निर्मितीची पद्धत वापरावी। जमिनीवर सर्वात खालचा थर हा 15 सेंटीमीटरचा सेंद्रिय पदार्थाचा, उदाहरणार्थ सोयाबीन, तूर, गव्हाची काळ, ऊसाची पाचट, पालापाचोळा, शेतातील गवत इत्यादी याचे थर आपण द्यावेत। त्यानंतर अर्धवट कुजलेले शेणखत आणि माती 3:1 अशा प्रमाणामध्ये मिसळून 15 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा। पाण्यामध्ये शेण कालवून त्याचा 10 सेंटीमीटर जाडीचा तिसरा थर द्यावा। शेवटी बिछाण्यावर सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन घालावे। हे आच्छादन 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त जाडीचे नसावे। बिछाणा पाण्याने ओला करावा। आवश्यकतेनुसार बिछाण्यावर भरपूर पाणी शिंपडावे। बिछाण्यामधील उष्णता कमी झाल्यावर सेंद्रिय पदार्थाचा थर बाजूला सरकवून त्यात 1000 ते 2000 प्रौढ गांडुळे सोडावीत। त्यानंतर परत बिछाण्यावर सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन पसरवून घ्यावे। यावर नियमित पाणी शिंपडून ओलावा राहील असे पहावे। तापमानानुसार 1.5 ते 2 महिन्यामध्ये गांडूळ खत तयार होतो। आता शेतकरी बंधूंनो, गांडूळ खत तयार झाले किंवा नाही हे ओळखणे सुद्धा जरुरीचे असते। ते कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येईल ते आता आपण पाहूया। बिछाण्यावर सेंद्रिय पदार्थाच्या वर अंडाकृती लहान विष्ठेच्या गोळ्या असल्याचे दिसून येते। खताचा रंग गर्द काळसर तपकरी होतो। गांडूळ खताचा सामू 7 च्या दरम्यान असतो। गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो। उत्तम प्रतीच्या गांडूळ खतामध्ये कार्बन नायट्रोजन गुणोत्तर 16:1, नत्र प्रमाण 1.2 ते 1.5% स्फुरद प्रमाण 0.25 ते 0.50%, पालाश प्रमाण 0.75 ते 1.0%, सेंद्रिय कार्बन 23% असतात. याशिवाय नत्र स्फुरद स्थिर करणारे जीवाणू तसेच उपयुक्त बुरशी यामध्ये असतात. शेतकरी बंधूंनो, आता गांडूळ खताचे फायदे आपण जाणून घेऊया. जमिनीचा पोत सुधारतो, पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते, जमिनीत हवा खेळती राहते, जमिनीचा सामू 7 आसपास योग्य पातळीवर राखला जातो, जमिनीची धूप आणि बाष्पीभवन कमी होतो, पिकांना सर्व प्रकारचे अन्न घटक सहज आणि योग्य प्रमाणात उपलब्ध होतात गांडूळ खतामुळे, पिकांची जोमदार वाढ होऊन कीड आणि रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते, मिळालेल्या उत्पादनाचा दर्जा उत्तम प्रतीचा असतो, फुले फळे भाजीपाला यांची साठवण क्षमता वाढते, त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठेपर्यंत माल पाठविणे हे शक्य होते. हे अशा प्रकारचे गांडूळ खताचे फायदे आपल्याला सांगता येतील. आता नाडेप कंपोस्ट याबद्दल माहिती घेणार आहोत. टाकी बांधण्याची पद्धत याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया. पाणी न साचणारी उंचावरील सावली असणारी जागा निवडावी. टाकीचे बांधकाम शक्यतो भाजक्या विटांमध्ये 9 इंच जाडीचे करावे. टाकीचा आकार 15 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 3 म्हणजे 3.5 फूट उंच असावा. बांधकाम करताना टाकीचा तळाचा भाग कठीण स्वरूपाचा करून घ्यावा. वीट बांधकामाच्या प्रत्येक थरानंतर 3rd थरामध्ये खिडक्या ठेवा. खिडक्यांची रचना तिरकस रेषेत चारी बाजूंना येईल असे पहावे. नाडेप टाकी भरण्यासाठी लागणारी सामग्री आता आपण पाहूया. त्यामध्ये प्रथम 15 टन काळी कचरा, पालापाचोळा, घसकटे इत्यादी पदार्थ त्याच्यामध्ये टाकावे लागतील. 90 ते 100 किलो गाईचे शेणखत आणि 1 गाळी माती, 1500 ते 2000 लिटर पाणी, जनावराचे मूत्र उपलब्धतेनुसार. आता आपण कृती पाहूया नाडेप कंपोस्टची. आता सांगितलेल्याप्रमाणे सर्व साहित्य एकत्र आणून ठेवावे. हे साहित्य टाक्यात भरण्याआधी आतील भिंतीवर शेण अधिक माती यांचे मिश्रण शिंपडावे. तळाला 15 ते 80 सेंटीमीटर जाडीचा काळी कचरा, पालापाचोळा, धसकटे इत्यादी घेऊन त्यावर शेण अधिक पाणी याचे मिश्रण करून सारख्या प्रमाणात शिंपडावे. त्यावर साधारण 5 ते 6 घमेली माती पसरून टाकावी. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन नाडेप बांधकामाच्या वर 1.5 फुटापर्यंत भरून घ्यावा. त्यावर माती शेणाच्या मिश्रणाचा लेप देऊन लिपून घ्यावे. काही दिवसानंतर नाडेपमधील सामग्री खाली दबलेली आढळते. अशा प्रसंगी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकावर एक थर देऊन माती आणि शेणाच्या मिश्रणाचा थर देऊन घ्यावे. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे सेंद्रिय खत निर्मितीच्या वेगवान गांडूळ खत नाडेप पद्धती याविषयी माहिती घेतली. शेतकरी बंधूंनो, आता यानंतर निरीक्षण करा. गाय म्हशी उत्पादनक्षम ठेवा याविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, गाय म्हशीसाठी दिलेला चारा किती उरला आहे यावरून त्यांनी व्यवस्थित खाल्ले आहे का हे तपासावे. जर गव्हाणीमध्ये चारा उरला असेल तर जनावराला काही त्रास आहे हे लक्षात येते. कारण आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे खाद्य न खाणे हे आहे. उत्तम आरोग्याचे लक्षण म्हणजे गायीच्या शरीरातील फक्त शेवटच्या 3 बरगड्या दिसायला हव्यात. जास्त बरगड्या दिसत असतील तर गाय हडकुळी आहे असे समजावे. गाय म्हैस माझावर आली आहे का याची योग्य काळात दिवसातून 4 वेळा निरीक्षण आणि तपासणी होणे अति आवश्यक आहे. पहाटे लवकर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे जास्त महत्वाचं आहे. सुरुवातीला गोठ्यात फिरताना सर्व जनावरे शांत बसलेली असतात. अशा वेळी त्यांना न उठवता पाठीमागून फेरफटका मारावा? निर्णयातून बळस किंवा सोट येत आहे का? सोटाचा रंग, पारदर्शकता, सोट किती प्रमाणात पडतोय याचे निरीक्षण करून नोंद ठेवावी. बसलेल्या जनावरांचे निरीक्षण झाल्यानंतर जनावरांना उठून त्यांचे निरीक्षण करावे. गोठ्यातील गाभण विणाऱ्या जनावरांचे निरीक्षण केल्यास विण्याचा कालावधी, विण्यातील अडथळा, झार अडकणे या समस्या लक्षात येऊन वेळीस योग्य उपचार करता येतो. सोट काचेसारखा पारदर्शक आणि तार धरून येत असेल तर जनावर माझावर असलेलं समजते. सोटाचा रंग लाल, पिवळा, पांढरा असेल तर गर्भाशयातील आजारांचे निदान करणे सोपे होते, त्यामुळे योग्य वेळी उपचार आपल्याला करता येऊ शकते. गाभण जनावरांमध्ये जास्त प्रमाणात सोट येत असेल तर गर्भपाताची समस्या उद्भवण्याची शक्यता असते, त्यावर वेळीच उपाययोजना करता येतात. शेपटीला बळस, सोट चिकटला आहे का ते पहावे. निरण किंवा गर्भाशय मार्गात जखम असल्यास त्यावर योग्य उपचार करता येतात. बाह्य परजीवींचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी जनावराच्या शेपटीखाली, कानात, मानेवर, पायांच्या मधल्या भागावर बाह्य परजीवी आहेत का ते ठराविक कालावधीनं तपासावे, जेणेकरून त्यांचे वेळीच नियंत्रण करता येईल. जनावरांच्या अंगावर बाह्य कीटक बसले आहेत का याचे निरीक्षण करावे. त्यांच्या कोणत्याही भागावर माशा घोंगावताना दिसल्या तर तिथे जखम असण्याची शक्यता असते. लहान शिपू झालेली किंवा केसात सहजी न दिसणारी जखमी माशा शोधून काढतात, तिथं अंडी टाकतात, मग जखमीमध्ये अळ्या झालेल्या दिसतात. जनावराने कोणता पाय उचलून धरला आहे का, टेकवत नाही का, पायावर सूज आहे का, मार लागला आहे का याची नोंद घेऊन योग्य उपचार करावेत. जनावरांच्या खुरांची जास्त किंवा असमान वाढ झाल्यास जनावरांच्या सांध्यावर परिणाम होतो, परिणामी पाय दुखतात. जनावरे सतत पाय दुखत असल्याने अन्न ग्रहण कमी करतात, म्हणून दूध कमी देतात, वजनही वाढत नाही. म्हणून खुरांची योग्य झीज होण्यासाठी जनावरे जास्तीत जास्त वेळ मातीच्या जमिनीवर राहतील याकडे लक्ष द्यावे. नियमित खुरांची कापणी करावी. जनावरांचे कास सर्वसाधारण आहे का, सूज आलेली आहे का याचे निरीक्षण सुद्धा आपण करावे, जेणेकरून कास 10 वर तात्काळ उपचार करणे शक्य होईल. जनावराच्या कासेचा कमी होणारा आकार ही लक्षात घ्यावा, जेणेकरून कोणत्या तरी घटकाची कमतरता आहे किंवा कासेचा आजार लक्षात येऊन दूध उत्पादनात होणारी घट टाळता येते. जनावरांच्या शेपटीवरचे केस कमी होत आहेत, शेपूट गोंड्याचे पूर्ण केस गेले आहेत का ते पाहावे. यावरून शेपटीला जंतू संसर्ग, सरड्या या रोगाचे योग्य निदान करून उपचार करणे शक्य होते. जनावराच्या बेंबीजवळ पुढच्या दोन्ही पायांच्या मध्ये, जबड्यांमध्ये किंवा शरीरावर कुठे सूज आहे का हे तपासावे. यावरून बेंबीचा हर्निया, बेंबीला झालेला जंतू संसर्ग, पुढच्या दोन्ही पायांच्या मध्ये सूज असल्यास पोटात गेलेली अखाद्य वस्तू, जबड्याखालील सूजेवरून घटसर्प, जंत प्रादुर्भाव याचे निदान करता येऊ शकते. जनावरांच्या डोळ्यांचा अंतत्वचेचे निरीक्षण करावे. अंतरत्वचा जास्त फिकट तर नाही याची खात्री करावी. डोळ्यांच्या अंतत्वचेचे निरीक्षण करण्यासाठी जनावरास योग्य प्रकारे नियंत्रित करावे. नंतर डोळ्यावरील वरची पापणी डोळ्यावर हाताच्या एका बोटाने दाबावी, दुसऱ्या हाताच्या बोटाने डोळ्याची खालची पापणी खालच्या बाजूस हळूच कातळीस ओढावी. असे केल्याने खालच्या पापणीच्या अंतत्वचा दिसते. यावरून जनावरांच्या शरीरात रक्ताबाबत अंदाज येतो. अंतत्वचा फिकट असल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं जंतनाशकाची मात्रा द्यावी. दोन्ही डोळ्यांचे निरीक्षण करावे. डोळे पाणीदार टवटवीत आहेत का, डोळ्यातून स्त्राव किंवा घाण येत आहे का ते पहावे. डोळा पांढरा निळा झाला आहे का ते पाहावे. यावरून डोळ्यांचे आजार, डोळ्याला लागलेला मार लक्षात येऊन वेळीच उपचार आपल्याला करता येतो. बऱ्याच वेळा इतर आजारांमुळे जनावरांच्या डोळ्यातून पाणी येताना दिसतो. जनावरांच्या तोंडातून सतत लाळ गळत असेल तर तोंडामध्ये जखमा किंवा लाळ खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव किंवा पिसाळणे यासारखे आजार असू शकतात. इतर लक्षणांची सांगड घालून त्याचे योग्य निदान होऊ शकते. गोठ्यामध्ये बऱ्याच गायी, म्हशी, शिंग, गव्हाणी किंवा भिंतीवर आढळतात. यामध्ये एकतर कानाच्या मधल्या भागाला सूज येऊन कानात पू तयार होणे किंवा शिंगाचा कॅन्सरही असण्याची शक्यता असते. शेण, लेंडी, लीद तसेच मूत्राचा रंग, वास, मलमूत्राचं प्रमाण, मल आणि मूत्र विसर्जन करत असताना जनावराची स्थिती, मलमूत्रात कृमी आणि जंतू आढळतात का हे तपासावे. असल्यास पोटाचा आणि मूत्रमार्गाचा काही आजार असू शकतो. काही जनावरे सतत दात खातानाचा आवाज येतो किंवा कन्हण्याचा आवाज येतो. अशा जनावरांमध्ये एकतर पोटशूळ किंवा इतर आजार असण्याची शक्यता असते. जनावरांचे पोट जास्त फुगले आहेत का किंवा अति खोलवर गेले आहे याचे निरीक्षण केल्यास पोटात तयार झालेला गॅस, अपचन किंवा जनावर चारा खात नसल्याची कल्पना येऊ शकते. जनावराची लघवी पिवळी लाल होत आहे का याचे निरीक्षण सुद्धा करावे, जेणेकरून गोचीड, ताप, स्फुरत कमतरता, यकृताचे आजार याचे निदान करणे सोयीचे जाते. गोठ्याभोवती फिरताना सर्व जनावरे रवंथ करत आहेत का? कोणते जनावर स्तब्ध शांत पडून आहेत का? मलूल आहेत का? तडफडत आहेत का? सतत उठबैस करत आहेत का? या बाबींची नोंद घ्यावी. शांत स्तब्ध जनावर आजारी असण्याची शक्यता असते. सतत उठबैस करणारे जनावर पोटशूळ किंवा अपचनामुळे अस्वस्थ असू शकते. जनावरांच्या पाठीमागून फिरताना शेणाचा रंग, वास, घट्टपणा, पातळपणा, शेणातून धान्याचे कण, शेणामध्ये धागे धागे पडणे, जंत पडणे या बाबींची सूक्ष्मपणे निरीक्षण करावे. पार्श्वभागाला जास्त शेण लागल्यास जनावराला हगवण लागली आहे हे लक्षात येते. शेण अति घट्ट असेल तर जनावराला पुरेसे पाणी मिळत नाही किंवा त्याची तहान कमी आहे हे लक्षात येते. जर शेण पातळ असेल तर अपचन किंवा जंतूमुळे हगवण उद्भवल्याचं लक्षात येते. शेणात जंत दिसल्यास वेळीच जंत निर्मूलन करणे शक्य होते. शेणाला वास येत असेल तर खाद्याचे पचन नीट होत नाही. शेणात धान्याचे कण येत असतील तर अपचनाच्या बाबी लक्षात येतात. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण बारकाईने निरीक्षण केला तर गाय म्हशीचं जे उत्पादन असते त्याच्यामध्ये नक्कीच वाढ दिसून येऊ शकते. शेतकरी बंधूंनो, आताच आपण निरीक्षण करा, गाय म्हशी उत्पादनक्षम ठेवा याविषयी माहिती ऐकली. आणि शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम संपला. उद्याच्या कार्यक्रमात परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा
1: किसानों की बात रेडिओ वत्सगुण के साथ हा कार्यक्रम रेडिओ वत्सगुण ने प्रसारित केला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
0: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा.

0: उगले हिरे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोल अनुभवाचे। या कार्यक्रमामध्ये आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे आपण, आणि यांचा शेतीचा अनुभव आहे, सोबत यांचे काही जोडधंदे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊयात। नमस्कार साहेब।
1: नमस्कार।
0: तर देशमुख साहेब, शेती हा जो व्यवसाय आहे हा निसर्गावर अवलंबून आहे आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे। जरी किती छोट्याचा धंदा जरी असला तरी शेती आपल्याला करावंच लागते। तुम्ही जेव्हा शेती करता तुमचे अनुभव आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, तर आमच्या शेतकऱ्यांसाठी सांगा की तुम्ही जेव्हा शेती करता पूर्वीची शेती आणि आताची शेती या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये तेव्हा काय करत होता आता काय करतायत याच्यामध्ये काय फरक जाणवतो का, नफ्या तोट्यामध्ये काय फरक जाणवतो का, हे आमच्या शेतकऱ्यांना सांगा।
1: याच्या पहिले आम्ही जी जुनी शेती करत होतो 25 वर्षाच्या अगोदरपासून, त्यास आम्ही रासायनिक खत बिलकुल वापरत नव्हतो। तर आमच्याकडे 25 एक ढोर राहायचे जनावरं, तर ते शेणखतच वापरत होतो, हे रासायनिक बिलकुल वापरत नव्हतो। तर त्यावेळेस आम्हाला भरकच पीक होत होतं आणि खर्च कमी येत होता आणि उत्पन्न जास्त होतं। आता या त्यावेळेस म्हणजे काय झालं की जुने पिकं राहायचे, बारकी सरकी म्हणायचे, H4 असे काही राहायचे, हायब्रिड आपली जवळ राहायची,

0: आणि उत्पन्न कमी होऊ लागलं. असं एक सध्याची परिस्थिती शेतपळी जी शेती होती आमची जी फायद्याची होती, खर्च कमी येत होता आणि उत्पन्न जास्त मिळत होतं.
1: बरं, अगदी सुरुवातीला रासायनिक खताचा वापर करावं असं कुठून कळालं बरं शेतकरी यांना?
0: हे आम्हाला इथं आमची कंपनीवाले, आमचं गाव दत्तक घेतलं होतं कंपनीवाला, त्यांनी आम्हाला सांगितलं. तेव्हापासून आम्ही खत सुरुवात केली खताची, म्हणजे पहिले आम्ही खत पेरतच नव्हतो.
1: अच्छा, मग नवीन खतांचा वापर करण्यासाठी त्या काळामध्ये शेतकरी आपले हे पुढे सरसावले का की मनामध्ये भीती होती?
0: नाही, पहिले सुरुवातीला भीती वाटायची, उत्पन्न होते का नाही होत हे विचारी आहे, त्याच्यामुळे आपल्या काही बाधा होते का असं लोकांना वाटायचं. पण थोडं सुरुवात केल्यानंतर केली सुरुवात, तर पहिले भीती वाटायची, वेळेनं आपलं उत्पन्न घटते का, माणसाला म्हणजे काही तकलीफ होते, विषारी आहे, खत विषारी आहे असं वाटायचं.
1: पण एक सर्वसाधारण तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगाल की बाबा रासायनिक खतांचा वापर किंवा कीटकनाशकांचा वापर हे फायद्याचा आहे की तोट्याचा आहे?
0: नाही, हे कीटकनाशकाचा वापर हा तोट्याचाच आहे आणि खताचा तोट्याचा आहे, कारण याचा खर्च जास्त होते आणि उत्पन्न कमी मिळते. तर ही सेंद्रिय खतीच जी शेती आहे तीच फायद्याची.
1: अच्छा, त्याच्यावर उपाय म्हणजे सेंद्रिय खताचा वापर करायला पाहिजे आणि जे सेंद्रिय औषधं आहेत त्याचा आपण वापर करायला पाहिजे. मग या संदर्भात आपले प्रयत्न,
0: शेणखत याला गुरं ढोरं पाळायचे आणि खत तयार करायचं, पुन्हा गांडूळ खत तयार करायचं, याचं ट्रेनिंग आम्हाला कृषी केंद्रामध्ये दिलेलं आहे. आणि हे सर्व फायदे म्हणजे आम्हाला अंतर्भावामुळेच आहेत. याच्या अगोदर आमची अशी परिस्थिती होती की आमच्या गावात पियायला पाणीसुद्धा मिळत नव्हतं, तर आम्हाला 2 किलोमीटर पाणी आणायला होतं, तर शेतीला कुठं, तर हे अंतर्भावाला आमच्या तलाव करून दिला, त्याच्यामुळं आमचा एवढा फायदा झाला की आमचं गाव म्हणजे छोटं बारामतीसारखं झालं म्हणलं चालते. आता कशाचं घाटा नाही आम्हाला, तर भरपूर पीक होते. पण या सध्या परिस्थिती एकदम आमची चांगली, ही फक्त केवळ अंतर्भावामुळं.
1: म्हणजे पाण्याची व्यवस्था झाली, तुम्हाला तुमच्या गावामध्ये तलाव झाला आणि तलावामुळे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटला, शेतीसाठी सुद्धा तुमचा पाण्याचा प्रश्न सुटल्यासारखा झालेला आहे. आणि ही सर्व किमया म्हणजे आपले जे आदरणीय आनंदराव भाऊ देशमुख जे आहेत त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. अच्छा, आता आपण शेतकरी आहात आणि हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आहे, आपले बहुतेक हा जो कार्यक्रम ऐकणारे श्रोते आहेत हे शेतकरी बांधव आहेत. तर जेव्हा आपण शेती करतो तर वेगवेगळे जे पिकं असतात, हां, तर शेतकरी असं करतात का बाबा यावर्षी समजा एका प्रकारचं बियाणं लावलं, दरवर्षी त्या जमिनीमध्ये त्याच प्रकारचं बियाणं लावतात, तर याच्यामुळे काय नुकसान वगैरे होतो का?
0: हो, दर साल जर बदलून पेरलं पीक तर पीक चांगलं येते, हा फायदा होतो. दर साल एकच एक पीक जर घेतला आपण तर उत्पन्न कमी येते, हा फायदा आहे. बरं, दुसरी गोष्ट, पुन्हा या शेतीच्या बरोबर माझ्याकडे जोडधंदा एक थोडा शेतकरी काहीतरी जोडधंदा असल्याशिवाय परवडत नाही, तर आपल्याकडं म्हशी आहेत, त्याचंसुद्धा आम्ही दूध विकतो पिसोळ्या नेऊ, आणि छोटे किराणा दुकान आहे गावातल्या गावात, त्याच्यावर थोडा नफा मिळवतो. त्याच्यामुळं माझी शेती मला परवडते, कारण खर्च करण्यासाठी आपला जो या जोडधंद्यामुळं पैसे राहतात.
1: आता दुधाचा व्यवसाय तुम्ही करता, आत्ताच तुम्ही सांगितलं, तर केव्हापासून करता, किती म्हशी होते, आता किती आहेत, मग फायद्याचा आहे की तोट्याचा आहे?
0: तर हा फायद्याचा, यानं एक तर फायदा शेतीला शेणखत मिळते, दुसरी गोष्ट हे जे म्हशी आहेत, त्या 4-5 म्हशी आमच्याकडं, तर शेतात जो चारा निघते गवत कडबा वगैरे तो त्यांना कमी येते, आपला विकत घ्यायची गरज नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला फायदेशीर आहे.
1: अच्छा, सोबत किराणा व्यवसाय सुद्धा, मग हे सगळं दुधाचा व्यवसाय, किराणा व्यवसाय आणि शेती, हे तिघांचा समतोल कसं काय करता बरं तुम्ही?
0: हे माझा मला मुलं आहे 2-3, काही मुलं करतात आणि मीही करतो. मुलं दूध काढतात, म्हशी राखतात, दूध नेऊन देतात, शिवाय मी किराणा दुकान चालवतो.
1: अच्छा, शेती आपण करत असतो पण असं म्हणतात की शेती करण्यासाठी आपण जी खतं वापरतो, सर्वसाधारण शेतकरी काय करतात, आपल्या मनाने खतं वगैरे वापरतात, पण त्याच्यासाठी एक आवश्यक बाब म्हणजे माती परीक्षणाची असते, तर ते आपण केलेलं आहात का?
0: हो, ते आम्ही माती परीक्षण केलेलं आहे की डवरे साहेब, पुन्हा देशमुख साहेब हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि कोणतं खत कसं द्यायचं, कशी मात्रा द्यायची, कशी फवारणी करायची हे नेहमी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन दिल्यामुळं

0: आम्ही व्यवस्थित देतो आहे, त्याच्यामुळे आमचा बराच फायदा आहे.
1: अच्छा, शेतामध्ये जे सालदार असतात मग त्यांना आपल्याला पगारसुद्धा द्यावी लागते आणि इतर औषधांचा खर्च आहे, बी बियाण्यांचा खर्च आहे, मग मार्केटिंगचं म्हणजे नेणं आणणं, ट्रॅव्हलिंग ज्याला म्हणतो पण त्याचा खर्च आहे. हे सर्व करत असताना तुम्ही नियोजन करता की नाही याच्यासाठी?
0: नियोजन असते ना आमच्याकडे, सर्व लिहिलं असते आमच्याकडे की उत्पन्न किती व्हायला, खर्च किती व्हायला, हे असं नियोजन असते. तर त्यासाठी आम्ही यावर्षी आपण शेतामध्ये खत किती टाकलं, फवारणी किती केली, किती औषध लागलं, हे सर्व नियोजन असते. गड्याला खर्च किती झाला हे सर्व लिहून नियोजन शेवटी आम्ही पाडव्याला त्याचा हिशोबच असतो. तर शेवटी आम्हाला 50% नफा राहतो ते जोडधंद्यामुळं.
1: आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगणार बरं, कशा प्रकारे तुमच्या अनुभवाच्या आधारे की कशा प्रकारे आपण शेती केल्यानंतर आपल्याला हमखास फायदा मिळतो असं सांगता येईल का? बरोबर
0: सांगा. मी आपल्या शेतकऱ्याला असं सांगू इच्छितो की प्रत्येक कष्टकऱ्याने जोडधंदा म्हशी ठेवल्या पाहिजे, शेळ्या ठेवल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं जे शेणखत मिळते ते आपल्या शेतीत टाकायला पाहिजे आणि रासायनिक खत बंद करायला पाहिजे, फवारण्या बंद करायला पाहिजे. हे आपले जे निंबुळी खत, निंबुळी जे अर्क जे आहे औषध आणि शिवाय दुसरे काही जे आपली खाजगी औषधं आहेत तेच टाकायला पाहिजे आणि हे सरकार हे जे रासायनिक आहे रासायनिक स्वरूप बंद करायला पाहिजे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरपूर फायदा मिळू शकतो.
1: आता तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की बिलकुल जोडधंदा केल्यानंतर तुमचा जो हा शेती व्यवसाय आहे तो फायद्याचा ठरू शकतो, सोबत जनावरं ठेवायला पाहिजे, पण त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते की जनावरांची निवड, कुठल्या जातीचे जनावरं पाहिजे, तर या संदर्भात काय माहिती आहे का?
0: या संदर्भात आम्ही म्हशी गावरानी शेत आमच्याकडे, तर गावरानी म्हशीचंही संगोपन करायला सोपं असते कारण त्यांच्यावर बिमारी जास्त येत नाही आणि त्या कुठेही चरतात तर ते भरपूर उत्पन्न मिळते. हे जे नवीन असतात जर्सी गाई वगैरे याचं उत्पन्न मिळते परंतु त्यांच्या मागं कीड जास्त असते, त्याच्यामुळं गावरानीच ठेवा पुरतात, त्याच्यामुळं आपलं भरपूर उत्पन्न मिळते, खर्च कमी येते, उत्पन्न जास्त मिळते.
1: सुरुवातीला शेती किती होती?
0: साहेब माझ्याकडे 2 एकर शेती होती, तर 2 एकर शेती होती तर त्याच्यानंतर मी दुधासाठी 2 म्हशी घेतल्या आणि किराणा दुकान लावले, असे 3 धंदे झाले माझ्याकडं. तर त्याच्या त्या उत्पन्नावर मी सेविंग खाते का मग सेविंग खातं ते काढलं आणि थोडे थोडे त्याच्यात शिल्लक पैसे टाकून नंतर शेती वाढवत गेलो. त्याच्यापुढे काही दिवसांनी मग लग्न आली तर आपलं सेविंगचं खातं असल्यामुळं ते लग्न करण्यासाठी मला कोण्याही प्रकारची कोण्या बँकेची मदत घ्यायची गरज नाही पडली आणि कोणाला पडतही नाही. माझ्यासारखे जर लोक जर वागले की प्रत्येक माणसानं काय करायला पाहिजे की आपल्या उत्पन्नातून 5,000 जर उत्पन्न असेल तर 1-1.5 हजार रुपये शिल्लक टाकायला पाहिजे आणि आपल्याला जेव्हा काम पडलं तेव्हाच काढायला पाहिजे. आत्ता याच्यानंतर कोणीही शेती आपल्या लग्नासाठी किंवा इतर काहीसाठी शेती विकू नये, आता माझ्यासारखं जर वागले तर शेती विकायची काही गरज पडत नाही.
1: या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना आणखीन एकदा सांगा.
0: तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, आपल्या शेतीवर उत्पन्न काढायचं, त्याला जोडधंदा ठेवायचा आणि आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून सेविंग खात्या सेविंगमध्ये पैसे जमा करायचे आणि त्यातून आपला काय जे काही काम पडेल लग्नाचं हो काही हो ते करायचं, शेती विकायची नाही, शेती विकून काही उपयोग नाही ना, शेती मौल्यवान असते, पुन्हा शेती मनुष्य घेऊ शकत नाही. मला त्याचा पुरेपूर अनुभव आहे, माझ्याकडे 2 एकर शेती होती त्याच्यावर मी अशा माझ्या प्रयत्नाने मी 32 एकर शेती केली.
1: आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की शेतकऱ्यांसाठी शासनाच्या खूप काही योजना असतात, योजना आपण घेतो परिश्रमाने घेतो पण त्याचा फायदा त्या योजनेसाठी मिळालेला पैसा आपण वापरत नाही असं लक्षात येतं, तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही?
0: तर याच्यासाठी असं की जी ज्या योजनेचा जो पैसा मिळाला तो त्याच्यासाठी जर उपयोगात आणला तर आपल्याला फायदा होतो, दुसरीकडे जर आपण ते उपयोगात आणला तर त्याचा उपयोग होत नाही, तर आपल्यालाही फायदा होत नाही, तर काही होत.
1: शेवटी काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना, काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार?
0: तर प्रत्येक मी असं शेतकऱ्याला सांगायला इच्छितो की प्रत्येक कष्टकऱ्याने कमीत कमी 4 म्हशी ठेवा पाहिजे, गाई म्हशी ठेवा पाहिजे, गाई ठेवा पाहिजे, बकऱ्या ठेवा पाहिजे, त्याच्यापासून आपल्या उत्पन्न शेतीपेक्षा जास्त मिळते. जोडधंदा होते, शेतीचं होते आणि हे होते, त्यामुळं शेतकऱ्याला शेतीला पैसे लावण्यासाठी अडचण येत नाही, त्याच्यामुळे उत्पन्न वाढते. तो प्रत्येकाने ठेवाच पाहिजे शेळ्या म्हशी आणि दूध व्यवसाय करायच पाहिजे. पुन्हा कोणत्या वर्षी कमी जास्त पावसाळा होऊ शकते, निसर्ग साथ देऊ शकत नाही, किंवा तर हिंमत सोडा नाही पाहिजे, हिमतीनं काम करायला पाहिजे.
1: तर एकदम तुम्ही मुद्द्याचा बोललात की जीवन आहे, तर त्या ठिकाणी सुख दुःख नफा तोटा हे लागलेलंच आहे. तर शेतकरी बांधवांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंमत सोडता कामा नये, हिंमतीने बिलकुल प्रत्येक येणाऱ्या संकटाला, ते नैसर्गिक संकट असो कुठल्याही प्रकारचं संकट असो, तर ह्या सर्व संकटांना तोंड देण्याची हिंमत त्या शेतकऱ्यामध्ये असते. शेतकरी हा सर्वात ताकदवान असतो आणि तो सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देऊ शकतो. आणि शेतकऱ्यांनी बिलकुल हिंमत सोडायला नको, आणि हिमतीनं काम केल्यानंतर निश्चितच शेती ही फायद्याची ठरेल, जेणेकरून शेतकरी हा म्हणजे प्रगती करेल तर आपला देशसुद्धा प्रगती करेल. आपण या ठिकाणी मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा। कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा।
1: नमस्कार, आज आपण शेती म्हणजे ऍग्रीकल्चर लहानसं इंट्रोडक्शन म्हणून म्हणजे ब्रीफ मध्ये थोडं म्हणण्यासारखं मी तो की आता आपल्याला माहितीये की आपल्या भोवती वनस्पती हे सगळीकडेच असतात। सगळ्यात जास्त वनस्पती जंगलांमध्ये आपण पाहतो, पण इतर ठिकाणी पण हे वनस्पती आणि झाडे झुडपे हे वाढत असतात। आता या झाडांवर जी पिकलेली फळे असतात तर ही फळे जर वाळली तर ती वाळल्यावर तडकतात, म्हणजे बर्स्ट ओपन असं आपण म्हणू शकतो। तर या त्यांच्या तडकल्यानंतर त्यातील ज्या बिया असतात म्हणजे सीड्स, ते वाराद्वारे किंवा पाणीद्वारे किंवा पक्षी आणि प्राणी यांच्याद्वारे विखुरल्या जातात, म्हणजे त्यांचं डिस्पर्जन असं होतं। आता या डिस्पर्जन नंतर हे अनुकूल परिस्थिती, या अनुकूल परिस्थितीला आपण फेवरेबल कंडिशन असं म्हणू शकतो। तर या अनुकूल परिस्थितीमध्ये जर ते या बिया आल्या तर ते जमिनीत रुजून त्यांचे झाडात असे रूपांतर होते, म्हणूनच आपण एक असं सायकल असं तयार करू शकतो। तर आता आपण एक साधीशी प्रक्रिया अशी पाहू। पहिलं म्हणजे जनावरांची विष्ठा, मृत अवशेष, वनस्पतींचा पालापाचोळा हे सर्व जमिनीत गाडल्या गेल्यावर जमिनीत एक आपल्याला खत असे मिळते। तर हे खत म्हणजे काय की मॅन्युअर आपण असं म्हणू शकतो। ह्या खतामुळे जमीन जी असते ती सुपीक होते। अशा सुपीक जमिनीत आपल्या ज्या बिया असतात झाडांच्या बिया हे रुजतात आणि वाढतात। पावसाचे पाणी ह्या वाढीस मदत करते। याचा अर्थ काय की निसर्गच वनस्पतीचे संगोपन करते। आता मानवाने काय केले की याच निसर्गाच्या वनस्पतीचे संगोपनाचे निरीक्षण केले आणि या निरीक्षणामुळेच त्यांनी शेती करणे हे सुरू केले। आजकालच्या जगात म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेती करायला शिकलो आहे। यांचा एक उदाहरण म्हणजे पॉली हाऊसेस। याच पॉली हाऊसेस मध्ये आपण वनस्पती उगवतो आणि त्याची शेती करतो। पूर्वीच्या काळात आपण जास्तीत जास्त वाळू यांचा खूप उपयोग करतो। आजकाल पण असं नाहीये की आधुनिक तंत्रज्ञानाचाच पूर्णपणे वापर केला जातो। आजही काही काही शेतींमध्ये वाळू यांचा वापर केला जातो आणि त्यांच्यामुळे त्यांच्याच मदतीने आपण शेती करतो। दोन मुख्य प्रकारचे वाळू म्हणजे एक आहे रेड डीन वाळू आणि दुसरा असतो एक लाल सिंधी वाळू। तर आता वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळते याची माहिती झाल्यापासून माणसाने शेती याचा आरंभ केला होता। त्यांनी काय एकच वनस्पती घेऊन त्याची शेती केली आणि अन्न प्राप्त केले नाही, तो तिकडेच थांबला नाही। त्याने निरनिराळ्या वनस्पतींची शेती केली आणि त्यांपासून वेगवेगळे अन्न हे प्राप्त केले। आता कुठल्या वनस्पतींपासून आपण कुठल्या त्यांच्या बियांपासून त्यांची शेती केल्यावर कुठले कुठले वेगवेगळे अन्न मिळू शकते हे आपण या अन्नधान्यासाठी केलेली शेती याच्यात पाहू। तर आज शेतीच्या उत्पादनातून तांदूळ, गेहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अशी आपल्याला मुख्य धान्य मिळतात व हरभरा, मूग, उडीद, तूर, मसूर, मटकी अशी ही कडधान्य मिळते। या मुख्य धान्यांना आपण सिरियल असं म्हणतो आणि यांना कडधान्यांना आपण पल्सेस असं म्हणतो। सिरियल्स अँड पल्सेस असं इंग्रजीमध्ये यांचे नाव आहे। आता आपल्याला जर तेल मिळवायचे असेल तर आपण भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई, जवस, सोयाबीन अशा वनस्पतींची शेती केली जाते। आपल्याला आज गवार, पडवळ, टोमॅटो, वांगी इत्यादी अशा फळभाज्या पाहिजेत किंवा पालेभाज्या पाहिजेत तर तेही आपल्याला मिळतात। आणि पेरू, चिकू, फणस अशा इत्यादी फळांचे पण उत्पादन आपण करू शकतो।
2: तर आपल्याला एक साधा प्रश्न आता पाहिल्यावर पडू शकतो की नुसता अन्नासाठीच आपल्याला वनस्पतींची लागवड करावी लागते आणि शेती करावी लागते का? तर असं नाही आहे। तर मग कुठल्या क्षेत्रात याचा वनस्पतींच्या शेतीचा वापर केला जाऊ शकतो तर ते आपण आता पाहू। फुलांची आजकाल मागणी ही वाढली आहे, आता त्याच्यामुळेच फुलशेतीला एक वेगळा महत्व असं वाढलं आहे। यात मग गुलाब, झेंडू, शेवंती व विदेशी फुले यांचे उत्पादन केले जाते। मग वनस्पतींचा औषधांसाठी उपयोग असा लक्षात घेऊन औषधी वनस्पतींची लागवड केली जाते। थोडे उदाहरण तर सर्पगंधा, गुळवेल, शतावरी असे आहेत। याशिवाय धाग्यांसाठी ताग, कापूस, अंबाडी इत्यादींची लागवड केली जाते। आज अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून रानभेंडी, शिरीष, जेट्रोपा अशा वनस्पतींचा वापर केला जातो, म्हणून त्यांची लागवड अशी केली जाते। आता हे इंधनासाठी म्हणजे ऍज अ फ्युएल वापरल्या गेल्यामुळे अशा शेतीला इंधन शेती असे म्हटलं जाते। तर जसे आपण पाहिले थोडक्यात वेगवेगळ्या शेतात शेतीचा आज वापर होतोय, गुलाबापासून की कापूस ह्याच्या शेतीसाठी वापर असू दे किंवा जट्रोफा असू दे, असे वेगवेगळे खूप सारे असे उदाहरण आहेत। तर शेतीचा आजकाल सर्व क्षेत्रात असा वापर होतो।
1: फायनली आपण या शेती या धड्याच्या मुख्य भागावर जाऊ, ते म्हणजे शेती का, म्हणजे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस असं आपण म्हणू शकतो। यात आपण शिकणार आहोत की शेती नेमकी कशी ही होते, म्हणजे त्याच्यात किती स्टेप्स असतात आणि कशी हळूहळू शेती काम केली जातं ते आपण शिकू। तर पहिली गोष्ट, शेती काम ही खूप महत्वाची गोष्ट जी असते ती असते जमिनीची मशागत। तर जमिनीची मशागत तीन टप्पे असतात। पहिला टप्पा हे पेरणीपूर्व मशागत, दुसरा टप्पा असतो ते म्हणजे पेरणीची मशागत, आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो तो आंतर मशागत। प्रत्येकाबद्दल या तिघांबद्दल म्हणजेच आपण खोलात थोडे शिकू। तर जसं आपण आता पाहिलं की तीन टप्पे असतात मशागत करण्याचे, तर पहिल्या टप्प्यापासून सुरू करूया, पेरणीपूर्व मशागत। तर त्याच्यामध्ये काय असतं, जमीन नांगरणे आणि बखरणे यांचा पूर्व मशागतीत हा समावेश होतो। नांगरण्यामुळे काय होतं की जमिनीचा जो वरचा घट्ट आणि कठीण थर असतो तो एका ठराविक खोल्यापर्यंत खणला जातो। आता एका ठराविक खोलीपर्यंत खणल्या जाण्यामुळे काय होतं की माती ही मोकळी होते आणि वरचा थर खाली जातो आणि खालचा थर हा वर येतो। अजून एक गोष्ट काय होते, ही मोकळी माती झाल्यामुळे की जे कीटाणू आणि जंतू असतात ते बाहेर मोकळे पडतात आणि म्हणजे सूर्याच्या उन्हामुळे ते मरून पडतात। मग आता ही जमीन भुसभुशीत होते आणि पिका योग्य होते। वनस्पतींचे या जमिनीत एकदम फसल चांगले होते आणि चांगले होऊन मुळे म्हणजे जे रूट्स असतात ते जोमाने वाढतात आणि खोलवर जातात। आणि शेवटचं आहे की पावसाचे पाणी जे असते ते वाहून न जाता मोकळ्या जमिनीत मुरते आणि तथा जमिनीचा म्हणजे जमिनीची पाणी धरण्याची क्षमता जी असते ती अजून वाढते आणि हे खूप महत्वाचं असत। तर मग दुसरा टप्पा तो पेरणीची मशागत, म्हणजे पेरणी करताना काय करावं लागतं। पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये असतं की आधी माती बांधणी करायला लागते। आता त्याच्यात काय असतं की नांगर किंवा बखराचा जसं आपण पाहिलं ह्याचा वापर माती बांधणीत पण होतो। यामध्ये सऱ्या पाडणे, आळी करणे किंवा वाफा बांधणे यांचा समावेश होतो। दुसरं असतं ह्याच्यामध्ये की पेरणी। आता पेरणी निरनिराळ्या पद्धतीने होते। एक असू शकते की जमिनीवर बिया बिखरून माती टोकून पण होऊ शकते किंवा तयार केलेली रोपे ही जमिनीत रोवून असे पेरणी करू शकतो आपण. कधी कधी जमिनीत बिया टोचून पण बी पेरणी केली जाते आणि ह्या पद्धतीला आपण टोकन पद्धत असं म्हणतो. तर शेवटचा टप्पा जो मशागतीचा असतो तो असतो अंतर मशागत. तर अंतर मशागत मध्ये काय होतं की पेरलेली बी जी असते जी ती जी उगल्यानंतर काही आपण दिवसांनी जी मशागत करतो त्याला अंतर मशागत म्हणतो. अंतर मशागतीत पण आपण चार असे टप्पे असतात जे असतात विरळणी, खुरपणी, खतपाणी आणि औषध फवारणी. तर एक एक करून त्यांना पाहू. पहिलं म्हणजे विरळणी. तर विरळणीत काय होतं की रोपांची विरळणी हा अंतर मशागतीचा खूप महत्वाचा टप्पा आहे. विरळणीमध्ये काय असतं की दाटी दाटीने जे उगवलेली रोपे असतात ती आपण उपटून टाकतो. याच्यामुळे राहिलेल्या रोपांना पुरेसे खत मिळते आणि पाणी मिळून ती जोमाने वाढतात. आणि विरळणी करताना उघड्या झालेल्या रोपांची आपण मुळे मातीने झाकून टाकतो. दुसरं म्हणजे असतं खुरपाणी. आता खुरपाणी ही विरळणी नंतर असते म्हणून विरळणी नंतर खुरण्याचं आपण सहाय्याने अशी खुरपणी करतो. खुरपणीमुळे काय होतं की तण निघून जाते आणि तसेच मुळांच्या म्हणजे रूट्सच्या जवळपास जो हवा असते ती खेळती राहते. आता तिसरं म्हणजे खतपाणी. आता खतपाणी हे वाढत्या पिकाला ठराविक काळाने पाणी दिले जाते आणि खताची एक योग्य मात्रा अशी दिली जाते. जर खतांचा आणि पाण्याचा अति वापर झाला किंवा कमी वापर झाला तर दोन्ही ते पिकाला एक हानिकारक असतात. म्हणून आपण त्यांचा एकदम काय म्हणतात महत्वाने आपण त्याचा उपयोग करावा. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण खतपाणी करतो तेव्हा खूप सारे पाणी हे वाया जाते. म्हणूनच आधुनिक पद्धतीने आपण पिकाला खतपाणी देतो आणि अशा एका पद्धतीचं नाव आहे तुषार आणि ठिबक सिंचन पद्धत. आणि ह्याच पद्धतीमुळे पाण्याचा हे बचत होते. शेवटचा टप्पा जो अंतर मशागत आहे तो आहे औषध फवारणी. आता हा तेवढाच महत्व असतो या टप्प्याला जेव्हा जेवढा महत्व आपण खतपाणीला देतो. आणि खतपाण्या इतकेच जसे आपण म्हटले की जास्त किंवा कमी खतपाणी दिले तसेच जास्त किंवा कमी औषध फवारणीही खूप हानिकारक असतं. जर आपण अधिक म्हणजे गरजेहून अधिक औषधांचा वापर केला तर तो जमिनीवर अनिष्ट परिणाम होतो आणि एका कालांतराने ती नापीक अशी होऊन जाते जमीन. आता औषध फवारणी हे महत्वाचे का असते कारण आपल्याला पीक संरक्षणासाठी जर जंतू आणि बुरशी आणि कीटन असे सगळे जे किडे असतात जर पिकापासून त्यांचे संरक्षण करायची आपल्याला गरज जेव्हा पडते त्याच्यासाठी आपण औषध म्हणजे औषध फवारणी ह्याचा उपयोग करतो. म्हणून हे जेवढे विरळणी करणे आणि खुरपाणी करणे किंवा खतपाणी करणे जेवढे महत्वाचे आहे तसेच औषध फवारणी ही तेवढेच महत्वाचे ठरते. तर आता शेतीकाम ह्याच्यामध्ये मशागतीचा जो टप्पा आहे तो आपण इकडेच संपतो. पुढे काय असतं की पिकाची कापणी येते, त्याची मळणी येते आणि धान्य साठवण. एक एक करून आपण बघू की काय असतं की एकदा शेतात पीक तयार झाल्या तर त्याची कापणी आपण करतो आणि त्याच्याचमुळे जास्तीत जास्त धान्य हे आपल्याला प्राप्त होतं. धान्य सगळ्यात जास्त प्राप्त व्हावं म्हणून एका पिकाची कापणी एकदम ठराविक वेळेनंतर करावी. म्हणून हे खूप शेतकऱ्याला लक्षात ठेवून करायला लागतात. दुसरं म्हणजे एकदा कापणी झाली की त्याला आपण खळ्यात असं नेतो. मग बैलांच्या किंवा मळणी यंत्राच्या मदतीने अशी पिकाची मळणी होते. मळणीमुळेच दाणे हे मोकळे होतात. त्याच्यानंतर तयार झालेले जे आपण धान्य असतं ते बऱ्याच कालावधीपर्यंत हे टिकायला पाहिजे म्हणजे खाण्यायोग्य असे राहायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला साठवणे हे गरजेचे असते. आपण पत्र्याच्या किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या खोट्यात असे त्यांना साठवतो, म्हणजे धान्याला साठवून ठेवतो, आणि त्यांना एकदम कोरड्या जागी असे ठेवायला पाहिजे. कारण दमट जागी जर आपण ठेवले तर धान्याला बुरशी किंवा असं पडू शकतो, म्हणजे धान्य थोडक्यात म्हटलं तर धान्य खराब होऊ शकतं, खाण्यायोग्य राहत नाही. म्हणून आपण अशा कोठ्यांना कोरड्या ठिकाणी असं ठेवतो. आपण हे पाहिलेच आहे की शेती कशी करतात, म्हणजे स्टेप्स काय आहेत शेती करण्याचे, पण ह्या शेती करण्यात आपण अवजार काय वापरतो ते आपण आता आपण बघू. एक असते नांगर, तर नांगरणीसाठी आपण साधे नांगर वापरतो. तर फळी ही जमीन सपाट करण्यासाठी वापरली जाते. एक असतं तिफण, आता तिफण हे बी पेरण्यासाठी वापरलं जातं. पण तिफण या व्यतिरिक्त पाभर किंवा मोगड्याचा पण आपण वापर करू शकतो. जसं आपण म्हटलं औषध फवारणं एक गोष्ट असते की आपल्याला किडे यांच्यापासून जर संरक्षण करायचं असेल पिकाचं तर आपण औषध फवारणी हे करतो, हे आपण पाहिलं. पण त्याच्यासाठी जर यंत्र पाहिजे ते एक असतं पंप. फावडा पण आपल्याला माहितीच आहे की माती ओढण्यासाठी वापरला जातो. मग एक असतो विळा जो कापणीसाठी उपयोगी येत पडतो. आणि एक शेवटचा आहे टिका जो जमीन खणण्यासाठी वापरला जातो. पण हे सगळे अवजार जरी आपल्याला माहीत असेल तरी त्यांना आपण काळजीपूर्वक असे वापरायला लागते. कारण शेती व्यवसायात अवजारांचा नित्य वापर असतो, म्हणजे खूप वापर होतो, म्हणून त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. अवजारांचा जो नेहमी मातीशी आणि पाण्याशीच संपर्क पडतो, म्हणून काम झाल्यानंतरच त्यांना साफ करून ठेवायला पाहिजे, म्हणजे ताबडतोब. आणि त्यांना नियमित हे तेल पाणी ते लावून ठेवावे, धार लावून घ्यावी, तर म्हणजे ती अधिक काळ अशी कार्यक्षम अशी राहू शकते. अवजारे हे ओल्या आणि दमट जागी अजिबातच ठेवू नये. कारण आपण आपल्याला माहितीच आहे की जर लोखंडाचं काही अवजार असेल तर त्याला गंज लागू शकतो, व जर लाकडी अवजार असेल तर त्याला वाळवी अशी लागू शकते. म्हणूनच आपण अवजारांचा वापर पण काळजीपूर्वक करावा आणि अवजारांची अशी काळजी पण ठेवावी. तर या धड्याचा मुख्य भाग तर संपतो, म्हणून शेवटचा भाग जो आहे तो आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर ना आपण ऊती संवर्धन असं पण म्हणू शकतो. मी टिश्यू कल्चर बद्दल जास्त तर सांगू शकत नाही तुम्हाला, पण थोडक्यात सांगेन की टिश्यू कल्चर असतं काय. तर संजीवांच्या पेशी किंवा पेशी समूहांची कृत्रिम ही या पद्धतीने जर आपण वाढ केली तर याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. टिश्यू कल्चर म्हणजे एक सूक्ष्म रूपात केलेले पुनरुत्पादन असे तुम्ही समजू शकता. पण टिश्यू कल्चरची गरज पडतेच का, ते आहे की आज संख्या म्हणजे चांगल्या वनस्पती किंवा प्राण्यांची संख्या ही कमी होत आहे किंवा ते नामशेष पावत आहे, तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी अशी पडते. या पद्धतीत काय होतं की चांगल्या संजीवांच्या पेशींची कल्चर माध्यमाद्वारे निरीक्षणाखाली वाढ आपण करतो आणि नवीन सजीव असे आपण निर्माण केले जाते. त्याच्यामुळे चांगली फळे फुले देणाऱ्या वनस्पतींची संख्या ही वाढते.
0: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्महा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.

हॅलो, नमस्कार. आजच्या युवाशक्तीमध्ये मी आरजे शुभांगी आपण सर्वांचं स्वागत करते. काही ना ती रोज बोलल्याने टिकत नाहीत, तिडकतात, कारण त्यांच्यात आपलेपणा अजून जिवंत असतो. नमस्कार, मी तुमची आरजे शुभांगी. कधी कधी आयुष्याच्या धावपळीत एक असा क्षण येतो की आपण अचानक आपला जुना फोन उघडतो, व्हॉट्सअपवर जुन्या चॅट स्क्रोल करतो, गॅलरीमध्ये एखादा जुना फोटो दिसतो आणि मनात एकच विचार येतो, अरे आपण किती जवळ होतो ना. एकेकाळी रोज भेटणारे मित्र, रोजच्या तासनतासाच्या गप्पा मारणाऱ्या मैत्रिणी, शाळेच्या बाकावर एकत्र बसणारे, कॉलेजच्या कट्ट्यावर तासनतास बसणारे, आज कुणी नोकरीत बिझी, कुणी बिझनेसमध्ये बिझी, कुणी लग्न, संसार, मुलं, घर यामध्ये गुंतलेलं, कुणी दुसऱ्या शहरात, कुणी परदेशात, आणि कुणाशी तर फक्त वर्षातून एकदा हॅपी बर्थडे बस. पण गंमत अशी आहे, मैत्री संपलेली नसतेच, फक्त तिचे दैनंदिन अपडेट्स बंद झालेले असतात. यालाच आपण आज थोडं मजेशीरपणे म्हणूया फ्रेंडशिप रिसेशन. शाळेतली मैत्री म्हणजे वेगळीच दुनिया असते. एकाचा डब्बा म्हणजे सगळ्यांचा डब्बा. एका मित्राकडे नवीन पेन आला तरी तो सगळ्यांचाच. एकाला टीचरने ओरडलं तर संपूर्ण ग्रुप दुखावलेला. आज होमवर्क केला का? नाही, मग चल रिसेस मध्ये करूया. आणि रिसेस संपेपर्यंत होमवर्क ऐवजी गप्पाच. कॉलेजमध्ये तर फ्रेंडशिपची लेवल आणखी वेगळी. कॅन्टीनचा चहा, कॉलेजचा कट्टा एकाच बाईकवरती घे, लेक्चर बंक करण्याची प्लॅनिंग, कोणाच्या तरी छोट्याशा कारणावरून मोठं हसणं, तेव्हा आपल्याला वाटायचं ही मंडळी आयुष्यभर अशीच सोबत असणार. पण आयुष्याला आपला वेगळाच टाइमटेबल असतं. वय वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात आणि वेळ कमी होत जातो. पूर्वी मित्राला भेटण्यासाठी कारण लागत नसायचं, आता भेटण्यासाठी डेट्स, टाइम, लोकेशन ठरवावी लागते. पूर्वी चला भेटूया आणि 5 मिनिटात सगळे हजर असायचे, आता भेटूया ना. हो नक्की, कधी? पुढच्या आठवड्यात? शनिवार? नाही रे, मुलाचा क्लास आहे. रविवार? घरची काम आहेत. बरं, पुढचा रविवार? बघूया. आणि मग तो बघूया कधी पुढच्या महिन्यात होतो आणि पुढचा महिना कधी पुढच्या वर्षात जातो कळतही नाही. आज आपल्याकडे कम्युनिकेशनची साधनं इतकी आहेत की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी आपण सेकंदात बोलू शकतो. पण पॅराडॉक्स बघा ना, टेक्नॉलॉजीने अंतर कमी केलं पण वेळेअभावी माणसांमधली भेट मात्र कमी झाली. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये शेकडो नंबर आहेत पण मनापासून फोन करावासा वाटणारे कदाचित हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. काही मित्रांच्या चॅट्स महिनो महिने उघडत नाहीत. काहींचा स्टेटस आपण पाहतो, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते स्टेटसवरनं कळत असतं. कुणी प्रोमोशन घेतलंय, कुणाचं लग्न झालंय, कुणी ट्रीपवर गेलंय, तर कुणी मुलाच्या बर्थडेचे स्टेटस ठेवत असतो आणि आपण मनात म्हणतो अरे वा, याच्याशी बोलायलाच हवं. पण तो फोन मात्र उद्यावर जातो आणि तो उद्या कधी येतो? कधी कधी येतच नाही. खरी मैत्री रोजच्या बोलण्यावर अवलंबून असते का? नाही. खरी मैत्री म्हणजे महिने गेले तरी बोलताना पहिल्या वाक्यातच पुन्हा जुनी जागा मिळणं. काय रे, किती दिवसांनी बोलतोय? हो ना. आणि पुढची 2 मिनिटं ऑकवर्ड सायलेन्स नाही तर थेट जुन्या आठवणी. अरे तुला आठवतंय का, आपण एकदा आणि मग हशा. काही नाती अशी असतात की त्यांना रोज पाणी घालावं लागत नाही पण मुळं खूप खोलवर गेलेली असतात. काही मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातली टाइम मशीन असते. त्यांच्याशी बोललं की आपण पुन्हा तेच होतो, थोडे बेफिकीर, थोडे वेडे, थोडे खोडकर, ज्यांना करिअरची चिंता कधीच नव्हती, EMI ची चिंता नव्हती, घराच्या जबाबदाऱ्या नव्हत्या, फक्त एकच चिंता, उद्या कोणत्या मित्राच्या घरी जमायचं. म्हणून काही मित्रांना भेटणं म्हणजे फक्त भेटणं नसतं, ते आपल्या जुन्या वर्जनला भेटणं असतं. फ्रेंडशिप रिसेशन का येतो? कदाचित कारण मैत्री कमी झाली म्हणून नाही, तर जीवन मोठं झालं म्हणून. आपण मोठे झालो, आपल्या भूमिका वाढल्या, कुणी मुलगा मुलगी झाला, कुणी आईबाबांची जबाबदारी घेतली, कुणी करिअर घडवायला धावतोय, कुणी आर्थिक स्थैर्यासाठी मेहनत करतोय,
कुणी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडतोय आणि या सगळ्यामध्ये मित्रांसाठी असलेला वेळ मात्र कमी झाला. पण वेळ कमी होणं म्हणजे प्रेम कमी होणं नाही, हे लक्षात ठेवायला हवं. कधीतरी चल भेटूया, खरंच करूया. आपण सगळेच म्हणतो आपण एकदा सगळे भेटायला पाहिजे रे, पण त्या एकदाची वाट पाहू नका. एक छोटा फोन करा, एक मेसेज करा. काय म्हणतोस, खूप दिवस झाले, चहा प्यायला भेटूया का? भेट कदाचित फक्त अर्ध्या तासाची असेल, पण त्या अर्ध्या तासात वर्षभराची ऊर्जा मिळू शकते. कारण काही लोक वेळ देत नाहीत, ते आपल्या वेळेच्या पलीकडचा आनंद देतात. तुमच्या फोनमध्ये असा कोणता मित्र आहे ज्याचा नंबर आजही आहे पण बोलणं खूप कमी झालंय? असा कोणता मित्र आहे ज्याला फोन करण्यासाठी तुम्ही अनेकदा विचार करता, कॉल करू का? तर आज कराच. कदाचित समोरचा सुद्धा तुमच्या फोनची वाट पाहत असेल, कदाचित त्यालाही वाटत असेल, यार खूप दिवस झाले बोललो नाही ना आपण. मैत्रीला रोजच्या उपस्थितीची गरज नसते, पण मनातल्या अनुपस्थितीची जाणीव असणं गरजेचं असतं. मित्र दूर असू शकतो, वेगळ्या शहरात सुद्धा असू शकतो, वेगळ्या आयुष्यात बिझी असू शकतो, पण जर त्याचं सुख पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल, तर त्याच्या दुःखाची बातमी ऐकून मनात काळजी निर्माण होत असेल, तर समजा मैत्री अजून जिवंत आहे. वय जबाबदाऱ्या वाढत जातात, तसं शाळा कॉलेजातल्या मित्रमैत्रिणीशी प्रत्यक्ष संपर्क कमी होत जातो. मैत्री तुटत नाही, पण संपर्क मात्र आटत जातो. रिसेशन ही संकल्पना खर तर आर्थिक मंदीशी जोडलेली आहे. फ्रेंडशिप रिसेशन मध्ये मात्र आर्थिक मंदीचा काही संबंध नाही. कामाच्या आणि जगण्याच्या व्यापात बऱ्याचदा मित्रमैत्रिणींसाठी वेळ काढता येत नाही. त्यातूनच अधूनमधून संपर्क आहे, पण त्या पलीकडे फार संबंध नाही अशी स्थिती निर्माण होते. पूर्वी अगदी मध्यरात्री सुद्धा एकमेकांसाठी धावून जाणारे मित्रमैत्रिणी आता फार तर फोन मेसेजवरच एकमेकांना धीर देतात. वयानुसार, जबाबदाऱ्यानुसार, एक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मैत्रीत होणाऱ्या या बदलालाच फ्रेंडशिप रिसेशन असं म्हणतात. शाळा कॉलेजमध्ये असताना सहसा प्रत्येकालाच भरपूर मित्रमैत्रिणी असतात. रोज भेटणं, एकत्र अभ्यास, खेळ, फिरणं, गप्पा मारणं, भांडणं आणि पुन्हा एकत्र येणं, हे सगळं सहज घडत असतं. पण शिक्षण संपतं, नोकरी सुरू होते, शहर बदलतात, लग्न होतात, मुलं बाळ होतात, आणि अचानक लक्षात येतं की पूर्वीसारखे मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष भेटणं तर दूरच, त्यांच्याशी आपल्याला साधं निवांत बोलायलाही वेळ मिळत नाही. आता स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे सगळे एकमेकांच्या संपर्कात असल्यासारखे वाटत असले तरी प्रत्यक्षात जवळचे मित्रमैत्रिणी किती आहेत हा प्रश्न प्रत्येकालाच पडू शकतो. फ्रेंडशिप रिसेशनमध्ये पैशाऐवजी मैत्रीतल्या अभावाचा विचार प्रामुख्याने केला जातो. हा अभाव संपर्काचा आहे की जवळीकीचा आहे, एकमेकांसाठी उपलब्ध असण्याचाही आहे. अर्थात यामागे अनेक कारणही आहेत. ही कारणं बहुतेक सगळ्याच पिढ्यांमधील मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या मैत्रीला लागू पडणारी आहेत. फक्त त्या परिस्थितीसाठी फ्रेंडशिप रिसेशन ही संकल्पना मात्र अगदी अलीकडे मिळालेली आहे. सहसा प्रौढ वयात मैत्री टिकवण्यासाठी मुद्दाम वेळ काढावा लागतो. नोकरी, घर, मुलं, जोडीदार, वाढती जबाबदारी आणि राहण्याच्या जागा, शहर, देश बदलल्यामुळे जुन्या मित्रांशी नियमित संपर्क ठेवणंही कठीण होतं. शाळा कॉलेजेसमध्ये रोज भेटणारे मित्रमैत्रिणी मोठे झाल्यावर वेगवेगळ्या दिशांना जातात. भेटीच्या जागा, फोन, मेसेज आणि सोशल मीडियावरचा संपर्क घेतो, पण तेही हळूहळू कमी होत जात. सोशल मीडियावरून एकमेकांचे वाढदिवस, लग्नाचे, मुलांचे अशा गोष्टी कळत राहतात, पण बहुतेक वेळा तिथे एखादी कमेंट करण्यापलीकडे काही होत नाही. थोडक्यात, मित्रमैत्रिणी कनेक्टेड राहतात, पण हा कनेक्ट जो असतो बहुतेक वेळा वरवरचाच असतो. शाळा कॉलेजमध्ये असताना मैत्री जपण्यासाठी, टिकवण्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागत नाही, ते सहज घडत असतं. संसार, नोकरी अशा जबाबदाऱ्या वाढल्यानंतर मात्र मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागतो. प्रत्येकाच्या सोयीची वेळ जमून येईपर्यंत अशा भेटीही दुरावस्त होत जातात. म्हणजे मित्रमैत्रिणी एकमेकांना अगदीच भेटत नाही असं नाही, बट
ते कनेक्टेड राहतात फक्त सोशल मीडिया पुरते, आणि सोशल मीडियाने अनेकांना जुने मित्रमैत्रिणी पुन्हा मिळवूनही दिलेले आहेत. पण किती मित्रमैत्रिणी अगदी मध्यरात्री सुद्धा आपल्या अडचणीत धावून येतील किंवा आपण त्यांच्यासाठी धावून जाऊ का, हा विचार मनात येत राहतो. संपर्कात असलेल्या लोकांशी खरोखर त्यांना मित्र किंवा मैत्रीण म्हणावे अशी जवळीक आता उरली आहे का, या प्रश्नातून फ्रेंडशिप रिसेशन या संकल्पनेकडे पाहिलं जातंय. तर युवा शक्ती, आजचा फ्रेंडशिप रिसेशन हा शब्द कदाचित थोडा फनी वाटेल, पण त्यामागची भावना खूप खरी आहे. वय वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात, भेटी कमी होतात, फोन कमी होतात, गप्पा कमी होतात, पण काही मैत्री त्या तुटत नाहीत, त्या फक्त थोड्या शांत होतात. आणि कधी अचानक पुन्हा भेट झाली की जिथे कन्व्हर्सेशन थांबला होता तिथूनच पुन्हा सुरू होतो. म्हणून जुन्या मित्रांना विसरू नका. त्यांना रोज बोलणं शक्य नसेल तर महिन्यातून एकदा बोला. महिन्यातून एकदा शक्य नसेल तर एखाद्या दिवशी अचानक मेसेज करा, ए दोस्त आठवण आली म्हणून मेसेज केला, बस इतकंच पुरेसं असतं कधी कधी. कारण शेवटी मैत्रीला रोज भेटण्याची गरज नसते, पण मनात एकमेकांसाठी जागा ठेवण्याची गरज असते. आणि म्हणूनच मैत्री कमी झाली नाहीये, फक्त आयुष्याच्या गर्दीत तिची भेट जी असते ती थोडी दुर्मिळ झालीये. मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात युवा शक्ती. आणि आजचा एक छोटासा संदेश आजच्या युवा शक्तीमध्ये, जुन्या मित्रांना वेळ मिळाला की फोन करू नका, फोन करून वेळ काढा. कारण काही नाती वेळ गेल्यामुळे जुनी होत नाहीत, तर वेळ गेल्यावरही मनात तितकीच नवी वाटतात. स्टे कनेक्टेड, स्टे ग्राउंडेड आणि मैत्री जपायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह. तोपर्यंत ऐकत राहा, जोडलेले राहा रेडिओ मनभावन 90.8 FM युवा शक्ती सोबत, म्हणजेच आरजे शुभांगी सोबत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

आजीबाईचा बटवा या सदराअंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत आमवात या आजाराबद्दल. ज्या आजारामध्ये आमानेयुक्त असा वातदोष, सांध्यांमध्ये सूज येणे, विकृती निर्माण होणे आणि विंचू चावल्याप्रमाणे संचारी वेदना निर्माण होणे यालाच आपण आयुर्वेदानुसार आमवात असे म्हणतो. आता आपण आमवात या आजाराची कारणे जाणून घेऊया. सामान्यतः या आजाराची कारणे सांधिवाताप्रमाणेच असते. अग्निमांदे असून विरुद्ध अन्न सेवन करणे, उदाहरणार्थ दूध आणि अंड्यासारखे पदार्थ एकत्र सेवन करणे, खाण्यात तेलाचा तुपाचा वापर अधिक करणे, स्निग्ध पदार्थ खाऊन त्वरित व्यायाम करणे किंवा त्वरित झोपणे आणि पचण्यास जड असा आहार आपण नियमित घेणे ही आजाराची कारणे आहेत. आधुनिक वैद्यकानुसार या आजाराची सुरुवात शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे होते असे आहे. आता आपण या आजाराची लक्षणे पाहूया. या आजारामध्ये सामान्यतः सर्वांग दुखते, सर्व प्रकारच्या सांध्यांमध्ये सूज येते, बरेच वेळा सूज एका सांध्याची कमी होते तर दुसऱ्या सांध्यामध्ये ती वाढते, संचारी संवेदना आणि संचारी संधिविकृती होते, सूजेचा स्पर्श गरम आपल्याला जाणवून येतो आणि सांध्यात विंचू चावल्याप्रमाणे वेदना होतात, सकाळी आपल्याला आपलं अंग जड झाल्यासारखं वाटते, उठावेसे वाटत नाही, सर्वांग गरम ताप आल्यासारखे आपल्याला जाणवते, छाती जड झाल्यासारखी वाटते, तोंडाची चव तर नाहीशीच होते, हातापायांच्या बोटांच्या सांध्यात सूज निर्माण होते, बऱ्याच सांध्यात विकृती निर्माण होते, झोप येत नाही, उत्साह कमी होतो, यात शौचाचा मळ पाण्यात बुडतो आणि शौचाचा वासही येतो, बरेच वेळा मळ संडासच्या भांड्याला चिटकून बसतो, तो जाण्यासाठी आपल्याला बरेच पाणी ओतावे लागते. श्रोते हो, हे झाली या आजाराची लक्षणे. आता आपण या आजाराचे प्रकार कोणते आहेत त्याबद्दल थोडासा विचार करूया. या आजाराच्या प्रकारात प्रामुख्याने पित्त प्रधान आमवातक असल्यास आग होते, तिथला रंग बदलतो. वातप्रधान आमवात असल्यास सांध्याच्या ठिकाणी तीव्र वेदना निर्माण होतात आणि कफ प्रधान आमवात असल्यास सांधे जड झाल्यासारखे वाटतात, जडपणा वाटतो आणि तेथे खाजही आल्यासारखी वाटते. आमवात हा एक वाईट विकार असल्यामुळे त्याची योग्य वेळी चिकित्सा करणे आवश्यक असते, अन्यथा आमवाताचा परिणाम हृदय या अवयवावर होऊन हृदयरोग होण्याची शक्यता असते. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. आपण या आजारावर कोणते घरगुती उपाय करू शकतो यावर थोडासा विचार करूया. आठवड्यातून एक दिवस तरी आपण कडक उपास करायला हवा. एका फडक्यात गरम वाळू म्हणजेच रेती बांधून शेकायला हवे किंवा निरगुडीची पाने गरम करून ती सांध्यावर बांधायला हवीत. त्यासोबत एरंड मुळाच्या काड्यानेही सांधे शेकायला हवेत. विष गर्भतेल याने सांध्याच्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करायला हवी. उष्वा किंवा चोपचिनी याचा काढा मधातून आपण घेतल्यास या आजारामध्ये चांगल्याच प्रमाणे आपल्याला फरक जाणवून येतो. सुंठी चूर्ण एक चमचा आणि एक चमचा एरंड तेल एकत्र घेऊन आपण गरम पाण्याबरोबर जर सकाळी अनुशापोटी घेतले तर या आजारामध्ये चांगलाच फरक दिसून येतो. सुंठी चूर्ण 1 ग्राम आणि तीळ 1 ग्राम एकत्र करून दिवसातून आपण 2 ते 3 वेळा हे मिश्रण घेतले तर ते चांगलेच लाभदायक असते. त्याचसोबत आजमोदादी चूर्ण जे असते 1-1 ग्राम या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा गरम पाण्याबरोबर आपण घेऊ शकतो. तसेच चोपचिनी चूर्ण जे आहे ते 1-1 ग्राम या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा गरम पाण्याबरोबरही घेऊ शकतो किंवा हिंगवाष्टक चूर्ण 1-1 ग्राम या प्रमाणात जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर गरम पाण्याबरोबर घेतल्यास आराम पडतो. योगराज गुगुळ ह्या ज्या गोळ्या असतात त्या दिवसातून आपण 2-3 ते 4 वेळाही घेऊ शकतो. त्यासोबत महायोगराज गुगुळ ह्या देखील गोळ्या असतात त्या दिवसातून 2 ते 3 वेळा आपण घेऊ शकतो. त्रिफळा चूर्ण 2-2 ग्रॅम रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर घ्यावे आणि एरंड तेलाबरोबर घेऊन गरम पाणी प्यावे. त्यासोबत एरंड पाक 2-2 ग्रॅम ह्या प्रमाणात दिवसातून 3 ते 4 वेळा आपण घेऊ शकतो. आमवाताच्या उपायात एरंड तेल सर्वात महत्वाचे आहे, त्यामुळे कोणत्याही मार्गाने चहातून किंवा दुधातून चपातीला लावून ते शरीरात जाणे महत्वाचे आहे.
एरण तेल नेहमी घाणीवर काढलेलेच वापरावे. दुकानात मिळणाऱ्या केअर ऑइलने योग्य तो परिणाम आपल्याला दिसून येत नाही. श्रोते हो, आपण या आजारामध्ये काय खावे आणि काय खाण्याचे टाळावे याबद्दल थोडासा विचार करूया. आपण ज्वारीची भाकरी, ताक, लसूण, मूग डाळ इत्यादींचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण करू शकतो. तसेच दही, मासे, गूळ, दूध, उडदाचे पदार्थ हे जे आहेत हे आपण शक्यतो टाळायलाच हवे. पंख्याखाली किंवा वातानुकूलित वातावरणात झोपू नये. दुपारी तर मुळीच झोपू नये, सकाळी उशिरापर्यंतही झोपू नये आणि गादीवरही झोपू नये.